नमस्कार योगकार आणि खूप खूप स्वागत. तुम्ही ट्यून इन करा 233° एक मीटर मया 1287 किलो हर्ट्स मलेरियास आकाशवाणी पणजी केंद्राचं महादय चॅनल. आयजवार शुक्रवार भारतीय सौर दीस 5 आषाढ शके 1948 म्हळ्यार तारीख 26 जून 2026. सकाळची 5 वरां जावन 55 मिनटां 35 सेकंड जातात. समेस्त एक्युप्यांक योगकार दिवन आयच्या दिसा जावपी प्रसारीत तशेंच सहक्षेपीत कार्यावळींची आतां आमी सुरवात करतात. सुप्रभात.

जयदेवी या जयदेवी नित्य समय घेता तर आमचो आदार भक्ती संगीताची कार्यावळ उरुया फुडें ही कार्यावळ दोतोर शकुंतला बर्णे हांचो आवाज.

0: अरुणदा पडवालांचो आशिल्लो आवाज ह्याच आवाजा बरोबर विरदल्लो आसा. आमचो आधार भक्ती संगीताची कार्यावळ इतल्यान सोंपता.
1: आकाशवाणी पणजी केंद्राच्यो कार्यावळी आता ऐकात. आकाशवाणी पणजीच्या युट्यूब चॅनलाचेर FM रेनबो गोवा. लाईक करात, सबस्क्राईब करात आणि शेअर करात FM रेनबो गोवा.
0: वेजल आसा शेतकामत्यांक माहिती हे कार्यावळीचो. किटनाशक वापरताना घेवपाची जातनाय हाजेर विश्राम गांवकर आमकां दितले माहिती.
2: शेतकरी भावनो, तुम्ही तुमच्या पिकाचो वेगवेगळ्यो किडी आणि रोगापासून सांभाळ करपाक कीटकनाशकाचो फवारो करता. कीटकनाशकां म्हणजे एक प्रकारचे विष असता. त्या खातीर ही कीटकनाशकां वापरताना फावो तशी जतनाय घेतली ना जाल्यार ती आमच्या आरोग्याक माल पडपाक शकता. आयज आमी ही कीटकनाशकां वापरताना कशी कितें जतनाय घेवपाक जाय ह्या संबंधान पळोवया. पयलीं ही कीटकनाशकां विकत घेतना कितें काळजी घेवपाक जाय तें पळोवया. कीटकनाशकां विकत घेतना ती खात्रीशीर अशा दुकानदारा कडल्यानच घेवपाक जाय. आनी सबंद वर्सभर लागता तितली कीटकनाशकां एकाच वेळार विकत घेवपाक जायना. सादारण 2 ते 3 म्हयन्याक जितकी लागता तितकीच विकत घेवची. कीटकनाशका डब्याचेर आशिल्ले निमाणची तारीख मुजरत पळोवची. निमाणची तारीख जावन गेल्ली आसल्यार अशी कीटकनाशकां विकत घेवची न्ही. विकत घेतल्यार कीटकनाशका विशीं कांय शंका आसत जाल्यार कृशी खात्या कडेन संपर्क करचो. अशे हे कांय मुद्दे तुमी कीटकनाशकां विकत घेतना लक्षांत दवरपाची गरज आसा. आतां ही कीटकनाशकां हाडटकच घरांत कशी दवरप ह्या संबंधान कितें जतनाय घेवप त्या विशीं पळोवया. घरा कडेन हाडटकच तांची जर फावो तशी साठवणूक केली ना जाल्यार ल्हान भुरगीं तशेंच पाळीव प्राण्यांक ती धोकादायक ठरपाक शकता. कीटकनाशकां घरा कडेन हाडटकच ती बंद कपाटांत दवरची आनी कपाटाक कुलूप लावची. तशेंच त्या कपाटाचेर कीटकनाशक असो बोर्ड लावचो. कीटकनाशकाचे डबे गोरवांच्या गोठ्यांत केन्नाच दवरचे न्ही. जनावरां हे डबे चाटून तांकां विशबाधा जावपाची शक्यता आसता. कीटकनाशकां आनी नडणी नाशकां अशे एकाच जाग्याचेर दवरची न्ही. ही जाली साठवणुकीत घेवपाची जतनाय. आतां आमी ह्या कीटकनाशकाची फवारणी करतना कितें जतनाय घेवपाची तें पळोवया. सगळ्यांत पयली गजाल म्हणजे कीटकनाशकाची फवारणी गरज आसा तेन्नाच करपाची. फवारणी करणाऱ्या मनशाक पुराय अंगभर कपडे घालचे.

नमस्कार, हांव देवश्री कामत, ह्यो आसात कांय मुखेल खबरो. मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत, केंद्रीय नुस्तेमारी मंत्री राजीव रंजन सिंग, नुस्तेमारी मंत्री निळकंठ हळर्णकार आनी कला आनी संस्कृती मंत्री रमेश तवडकर हांच्या हाजिरेंत प्रधानमंत्री मत्स्य संपादन येवजणे खाला कोला सालेरी हांगा एकत्रीत आधुनीक दर्यादेगेवेल्या नुस्तेमारी गांव प्रकल्पाचो बुन्याद घालतले. ही कार्यावळ आज सकाळी 11 वरांचेर जातली. केंद्रीय संसदीय वेव्हार आनी अल्पसंख्याक वेव्हार मंत्री किरेन रिजीजू हांणी काल दक्षीण गोंयांत जाल्ल्या खाशेल्या आउटरीच कार्यावळी वेळार राष्ट्रीय अल्पसंख्याक उदरगत आनी अर्थ महामंडळाच्या लावार्थ्यांकडेन संवाद साधलो. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणाखाला फाटल्या 12 वर्सांत भारत देशान लक्षणीय उदरगत केल्या अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी म्हणलां. दक्षीण गोंयांत उदका पुरवण करपी शेळपे सांगे हांगाच्या 100 MLD ताक आशिल्ल्या साळावली उदक शुद्धीकरण प्रकल्पाचे काम 29 जून दिसा हातात घेवपाचे आशिल्ल्यान दक्षीण गोंयच्या कांय वाठारांनी 30 जून दिसा उदका पुरवण मर्यादित आसतली. गोंय हे रेबीज मुक्त राज्य शेगीत दवरपा खातीर शिमेवेल्या म्हालातल्या सुण्यांचे लसीकरण जातले. हाचे खातीर 2029 मेरेन लसीकरण करपी येवजण तयार केल्या. हॉटेल्स, हॉस्पिटलां, घर निर्माण सोसायटी वा हेर आस्थापना जी दिसाक 100 किलावयर कोयर तयार करतात तांणी केंद्रीय प्रदुशण नियंत्रण मंडळाच्या पोर्टलाचेर नोंदणी करप सक्तीचे आसा. नोंदणी केले ना जाल्यार उदकाची वा विजेची जोडणी तोडपाची कारवाय जातली. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

0: शुभ प्रभात ह्या करवीन सगळ्या ऐकूप्यांक घेवकारण तुम्ही ट्युन इन केला 233° एक मीटर मेळ्या 1287 किलो हर्ट्स म्हणजे असा आकाशवाणी पणजी केंद्राचो हो मादी चॅनल. 7:07:40 शुभ प्रभात ह्या करवीन सुरवातीक ऐकूया दिन विशेष म्हणजेच 26 जून हाजे आयच्या दिसाचे खाशालपण.
1: दिन विशेष

0: ऐका नीरा जोशी, देशपांडे आणि दीप कालापूरकरांचा आवाज.
1: तो दीस अजूनही याद असा, सोपूत घेतिल्लो आम्ही दोघांनी, केन्नाच सोडची ना म्हणून एकामेकांक. आणि अचकीत एक वादळ आयले, घेऊन गेले तुका म्हजे कडल्यान पैस.

पैसुल्या माळार्त्या अजून वाट पळयता तुजी, केन्ना ना केन्ना तरी झडटली ही काळी कुपां, फुलतली सगळी सपन फुलां तुजी म्हजी, केन्ना तरी केन्ना तरी।

अजूनही सपनात मजा, एक मोर सदांच असता, पावसाच्या आशेन तो फुलोन पिसारो नाचता, तुकाच सोदीत भोंवता राना मना, रात आणि दीस, दीस आणि रात

0: नितेश मेघरे, तू है ना गीत, नीरा जोशी, देश पांडे, अनदीप काराबोरकरांचा आवाज.
1: बाराशे 87 किलोहर्ट्स वर म्हणजेच महादई वाहिनीवर संध्याकाळी 7 वाजता एका कार्यक्रम तिन्ही सांजा.

0: The minority population, the Christians, the Muslims, and the other four remaining minorities which are mortified by the government of India, we fund them for any kind of scheme or any kind of project which is the need of the community there.
1: गोंय हे रेबीज मुक्त राज्य शेगीत दवरपा खातीर शिमेवेल्या म्हालांतल्या सुण्यांचे लसीकरण जातले. हाचे खातीर मार्च 2029 मेरेन लसीकरण करपी येवजण तयार केल्या. गोवा फाउंडेशनाच्या गोरवा चिकित्सा फांट्यावरवीं ही मोहीम सुरू उरतली. 3 वर्सां खातीर 2,96,00,000 रुपयांची अर्थीक मजत दिवपाची तजवीज आसा. हे विशींची अधिसुचोवणी जारी जाल्या. मालकीच्या आनी रस्ता सुण्यांक लस दिवन वा लस दिवपाची खात्री करप, शिमेवेले गोंयचे म्हाल आनी महाराष्ट्र कर्नाटकाचे शिमेंतल्या म्हालांतल्या सुण्यांक लस दिवपाची तजवीज आसा. मिशन रेबीज मोहीम ट्रस्ट वर्ल्ड वायड वरवीं पशुवैजकी सेवा प्रकल्प पशुवैजकी सेवा गोवा फाउंडेशना वतीन चालू उरतली. हॉटेल्स, हॉस्पिटलां, घर निर्माण सोसायटी वा हेर आस्थापनां जी दिसाक 100 किलावयर कोयर तयार करतात तांणी केंद्रीय प्रदुशण नियंत्रण मंडळाच्या पोर्टलाचेर नोंदणी करप सक्तीचें आसा. नोंदणी केली ना जाल्यार उदकाची वा विजेची जोडणी तोडपाची कारवाय जातली. हे विशींची नोटीस प्रदुशण नियंत्रण मंडळान जारी केल्या. 1 एप्रिलाक लागू जाल्ल्या घन कोयर वेवस्थापन नेम 2026 प्रमाण हे निर्देश दिल्यात. शिवराज्याभिषेक दिसा निमतान साखळी रविंद्र भवनात आज 26 जून 2026 ते 28 जून या मजगती 3 दिसांच्या किर्तन महोत्सवाचे आयोजन केला. नामनेचे किर्तनकार चारुदत्त आफळे बुवा हांचे किर्तन दर दिसा सांजवेळा 7 ते 10 वरां मजगती रविंद्र भवनात जातले. मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत महोत्सवाचे उक्तावण करतले. दक्षिण गोंयांत उदका पुरवण करपी शेळपे सांगे हांगाच्या 100 MLD ताक आशिल्ल्या सळावली उदका उदक शुद्धीकरण प्रकल्पाचे काम 29 जून दिसा हातांत घेवपाचे आशिल्ल्यान दक्षिण गोंयच्या कांय वाठारांनी 30 जून दिसा उदका पुरवण मर्यादित आसतली अशें भौशीक बांदकाम खात्यान कळीत केला. भारतीय हवामान विभागान दर्यादेग कर्नाटक, झारखंड, कोकण आनी गोंय, महाराष्ट्र, तेलंगणा, ओडिशा, उपहिमालयीन अस्तंत बंगाल आनी सिक्कीमाच्या कांय वाठारांनी वग्यांनी पावस पडपाचो अंदाज दिला. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले प्रादेशीक खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले सांजेच्या 7:20 नमस्कार.
2: नित्तेच तुमी केले स्टुडिओतल्यान कोंकणीन प्रादेशीक खबरो. 7:30 24 सेकंद जातात. शुभप्रभा अधिकाऱ्यावर आम्ही अशीच फुडें व्हरुया. ऐकूया फुडलें गीत. SP बालसुब्रमण्यम आनी चित्रांचो आवाज.

0: एस बालसुब्रमण्यम आणि चित्रांचो आशिल्लो आवाज तुम्ही ऐकतात. शुभप्रभात ही कार्यवळ. या कार्यवळीच्या अंतर्गत घेऊया एक लहानसं विसव. अशीच ऐकूया फुले गीता.
1: गाव आणि हाव ऐकार गावांतल्यो गजाली गावकऱ्यांकडल्यान.
2: गावांमधी खास नाव गाव रे मजो गाव.
1: दर महिन्याच्या पहिल्या ब्रेस्तारा सकाळी 7:30 वरांचेर शुभ प्रभात हे कार्यावळी आकाशवाणी पणजीच्या म्हादय चॅनलार.
3: गाव आणि हाव.
0: आम्ही पळयतात दिसान दीस एक वाईट गजाल जी आमच्या मुखार येत असता, ती म्हणतात रोड ऍक्सिडेंट. आणि हातून कितलीशीच लोकांचो जीव वता. हाचेर एक सुंदरसो विचार माझ्या मनान येता. जण एकलो जतनायेन समज आपले वाहन चलयत जाल्यार खंय ना जाल्यार खंय ह्यो गजाली आमी टाळूंक शकता. हाका लागून जण एकल्यान एक वेवस्थीत मनस्थितीन गाडी चलोवप. जशें की जेन्ना रुल्स आसा की सोरो पिवन गाडी चलोवप ना जाल्यार चलोवप ना, हाचे जण एकल्यान लक्ष दिवपाक जाय. ताज्या भायर ट्रॅफीक रुल्स ज्यो आसा ह्यो नियम कित्याक केल्ले आसा की मनशाचे वाहन चालक जे आसा हे सुरक्षीत आणि समजदरीन वचप आसा.

पण काय लोकां खातीर जेन्ना आमी नियम तोडटात तेन्ना फक्त आपल्याक धोको न्ही तर दुसऱ्यांचो धोको वाडटा. हाका लागून जण एका मनशान सादुरकी पाळोवपाक जाय, एक समाजा खातीर एक नागरीक म्हणून काम करपाक जाय. तर हाचेर कांय गजाली जाणून घेवया, समजून घेवया, ताच्या पयलीं आयकुया सुमन कल्याणपुरी हांचो आवाज.

उस्ताद राशिद खान जो आवाजला आओगे जब तुम्हें आणि याच गाण्याबरोबर वेजल्लाचा शुभप्रभात ह्या करवीन या खिणाक तुमच्याकडल्यान निरोप घेता. 7:58 मिनटांचेर ऐकूंक रावात स्टुडिओंतल्यान कोंकणीन मुखेल खबरो.

नमस्कार, हांव मनाली प्रभू गांवकर. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. भारतान हरियाणातल्या गुरुग्राम हांगा आपल्या ब्रिक्स अध्यक्षपदाअंतर्गत 11व्या ब्रिक्स उर्जा मंत्र्यांच्या बसकेचे आयोजन केला. केंद्रीय संसदीय वेव्हार आणि अल्पसंख्याक मंत्री किरण रिजिजू हांणी काल दक्षिण गोयात जाल्ल्या खाशेल्या आउटरीच कार्यावळी वेळार राष्ट्रीय अल्पसंख्याक उदरगत आणि अर्थ महामंडळाच्या लावार्थ्यांकडेन संवाद साधलो. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणाखाला फाटल्या 12 वर्सात भारत देशान लक्षणीय उदरगत केल्या. केंद्र सरकार आणि राज्य सरकार हांच्या डबल इंजिन सरकाराच्या माध्यमातल्या

आकाशवाणी राजेंद्र लेले आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नेदरलँड्सच्या राणी मॅक्झिमा यांच्यात नवी दिल्लीत चर्चा. येत्या 5 वर्षात भारतात 48 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याची अमेझॉनची घोषणा. युनायटेड किंगडमसोबतचा मुक्त व्यापार करार हा भारताने आतापर्यंत केलेला सर्वात व्यापक करार. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल. व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या पुरवठ्यावरील निर्बंध सरकारने हटवले. व्हेनेझुएलामध्ये विनाशकारी भूकंपात आतापर्यंत 235 जणांचा मृत्यू, 1500 जखमी. आणि महिला टी20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा बांगलादेशवर विजय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नेदरलँड्सच्या राणी तसंच संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक सल्लागार मॅक्झिमा यांच्यात काल नवी दिल्लीत बैठक झाली. या बैठकीत दोन्ही नेत्यांनी भारताच्या डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांबाबत चर्चा केली. डिजिटल क्रांतीमुळे देशातील आर्थिक सेवा कशा अधिक सुलभ आणि परवडणाऱ्या झाल्या आणि त्यामुळे सामान्य नागरिकांचं जगणं सुलभ होत असून मोठ्या प्रमाणावर लोकांचं सक्षमीकरण कसं होत आहे यावर चर्चा झाल्याचं मोदी यांनी सांगितलं. अमेझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी अँडी जेसी यांनी काल नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. आगामी 5 वर्षात भारतात 48 अब्ज डॉलर्सची मोठी गुंतवणूक करण्याची घोषणा अमेझॉननं केली आहे. या गुंतवणुकीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आणि क्लाउड पायाभूत सुविधांसाठी 21 अब्ज डॉलर्सहून अधिक निधीचा समावेश आहे. 2030 पर्यंत 38 लाख रोजगारांना चालना देणं, 80 अब्ज डॉलर्सच्या ई वाणिज्य निर्यातीला प्रोत्साहन देणं तसंच 1.5 कोटी लघु उद्योजक आणि 40 लाख सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांपर्यंत एआयचे लाभ पोहोचवण्याचं उद्दिष्ट कंपनीनं ठेवलं आहे. भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेला यामुळे नवी गती मिळणार आहे. जागतिक गुंतवणूकदारांचा भारतावरील वाढता विश्वास यामुळे अधोरेखित होत असून या गुंतवणुकीमुळे भारतातील तरुणांसाठी नव्या संधी निर्माण होतील असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून 3 दिवसांच्या सेशल्स दौऱ्यावर जात आहेत. सेशल्सच्या राष्ट्रीय दिन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून मोदी उपस्थित राहतील. 2015 मध्ये पंतप्रधानांनी सेशल्सचा दौरा केला होता. सेशल्सच्या राष्ट्रीय दिन सोहळ्यात भारतीय संरक्षण दलाचं एक पथक आणि भारतीय नौदलाची 2 जहाजं सहभागी होणार आहेत. युनायटेड किंगडमसोबतचा मुक्त व्यापार करार एफटीए हा भारताने आतापर्यंत केलेला सर्वात व्यापक करार असल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. लंडनमध्ये काल आयोजित इंडिया ग्लोबल फोरमच्या युके इंडिया वीक कार्यक्रमात ते बोलत होते. या करारामुळे अनेक क्षेत्रात आर्थिक लाभ होणार असल्याचं ते म्हणाले. 15 जुलैपासून अंमलात येणाऱ्या भारत युके सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार कराराच्या अंमलबजावणीसाठी दोन्ही देशांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी गोयल 3 दिवसांच्या ब्रिटन दौऱ्यावर आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज नवी दिल्ली इथं नार्को कोऑर्डिनेशन सेंटरच्या 10व्या उच्चस्तरीय बैठकीचं अध्यक्षपद भूषवतील. बैठकीत केंद्रीय मंत्रालये, राज्य सरकारे आणि अंमली

पदार्थ विरोधी कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांचे प्रतिनिधी एकत्र येत आहेत. देशभरातील अंमली पदार्थांची तस्करी आणि त्यांचा गैरवापर रोखण्यासाठीच्या प्रयत्नांचा आढावा घेऊन ते अधिक बळकट करण्यासाठी या बैठकीत चर्चा होणार आहे. इराण अमेरिका संघर्ष आणि वाढत्या इंधन दरांचा परिणाम होऊनही जागतिक आर्थिक विकासाला चालना देणारा प्रमुख देश म्हणून असलेलं भारताचं स्थान कायम राहिल्याचं आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच आयएमएफनं म्हटलं आहे. नाणेनिधीने आयोजित केलेल्या वार्ताहर परिषदेत संपर्क विभागाच्या संचालिका जुली कोझॅक यांनी ही माहिती दिली. बाह्य आव्हानांचा सामना करतानाच देशांतर्गत मागणीच्या बळावर भारताची अर्थव्यवस्था लवचिक राहिली आहे असं त्यांनी म्हटलं आहे. 2026-27 या आर्थिक वर्षात भारताचा विकासदर 6.5% राहील असा अंदाज आयएमएफने कायम ठेवला आहे. पश्चिम आशियातल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर बिगर घरगुती वापरासाठी असलेल्या एलपीजी सिलेंडर पुरवठ्यावर लागू करण्यात आलेले सर्व निर्बंध केंद्र सरकारने पूर्णपणे हटवले आहेत. यामुळे औद्योगिक व्यावसायिक आणि सेवा क्षेत्रातल्या ग्राहकांना एलपीजीचा पुरवठा पूर्वीप्रमाणे सुरळीतपणे उपलब्ध होणार आहे. तसंच संकटकाळात बंद करण्यात आलेल्या घाऊक एलपीजी पुरवठ्याच्या नियमांमध्येही शिथिलता देण्यात आली आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. मुस्लिम बांधवांच्या वतीनं देशभरात आज मुहर्रम पाळला जात आहे. प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचे नातू हजरत इमाम हुसेन आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या हौतात्म्याचं स्मरण करून देणारा हा दिवस. या निमित्तानं ठिकठिकाणी ताजिया मिरवणुका काढल्या जाणार आहेत. नॅशनल टेस्टिंग एजन्सी एनटीएने 21 जून रोजी झालेल्या नीट यूजी पुनर्परीक्षेच्या तात्पुरत्या उत्तर तालिकांवर आक्षेप नोंदवण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या उत्तर तालिका www.neet.nta.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. 28 जूनपर्यंत प्रतिप्रश्न 200 रुपये शुल्क भरून विद्यार्थी प्रश्नांवर आक्षेप घेऊ शकतात. आक्षेप ग्राह्य धरला गेल्यास हे शुल्क पूर्णपणे परत केलं जाणार आहे. श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र देणगी प्रकरणी उत्तर प्रदेश सरकारनं कठोर पावलं उचलत 8 आरोपी आणि अज्ञात व्यक्तींविरोधात एफआयआर दाखल केला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निर्देशानुसार विशेष तपास पथकाच्या शिफारशीनंतर प्राथमिक चौकशी अहवाल दाखल करण्यात आला. श्रीराम न्यासाचे सदस्य कृष्णमोहन यांच्या लेखी तक्रारीवरून स्थानिक पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवण्यात आली. माहिती अधिकार कार्यकर्ते, माजी माहिती आयुक्त, पत्रकार आणि अन्य काही सदस्यांच्या एका गटानं महाराष्ट्र सरकारला कायदेशीर नोटीस बजावली आहे. या नोटीशीद्वारे त्यांनी माहिती अधिकार नियम 2026 रद्द करण्याची मागणी केली आहे. या नियमांमधील अनेक तरतुदींमुळे नागरिकांचा माहिती मिळवण्याचा अधिकार कमकुवत होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. व्हेनेझुएलामध्ये काल झालेल्या 2 शक्तिशाली भूकंपामध्ये मरण पावलेल्यांची संख्या आता 235 वर पोहोचली आहे, तर 1,520 जण जखमी झाले आहेत. याशिवाय आणखी 200 जण अजूनही ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. नॅशनल असेंब्लीचे अध्यक्ष जॉर्ज रॉड्रिग्ज यांनी ही माहिती दिली. राजधानी कॅराकसच्या पश्चिमेला सुमारे 160 किलोमीटर अंतरावर 2 शक्तिशाली भूकंप लागोपाठ झाल्यामुळे जवळजवळ 3,000 घरं उध्वस्त झाली. सन 1900 नंतर व्हेनेझुएला बसलेला हा दुसरा सर्वात शक्तिशाली भूकंपाचा धक्का होता. राजधानी काराकसच्या उत्तरेकडील ला गुएरा या किनारपट्टीच्या भागात सर्वाधिक नुकसान आणि जीवितहानी झाली. इथल्या 250 इमारतींचं नुकसान झालं तर अनेक पूर्णपणे नष्ट झाल्या. व्हेनेझुएलाच्या प्रभारी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांनी आणीबाणी जाहीर केल्यानंतर शाळा, महाविद्यालयं आणि अत्यावश्यक नसलेल्या इतर सर्व सेवा स्थगित करण्यात आल्या आहेत. फिफा विश्वचषकातील फिलाडेल्फिया इथं झालेल्या गट ई च्या सामन्यात निकोलस पेपेने 2 गोल केले आणि आयव्हरी कोस्टने कुरासाओचा 2-0 असा पराभव केला. इक्वेडोर विरुद्धचा 1-0 असा सुरुवातीचा विजय आणि जर्मनी विरुद्धचा 2-1 असा पराभव यानंतर झालेल्या या विजयामुळे आयव्हरी कोस्टने गट ई मध्ये 6 गुणांसह पहिल्यांदाच विश्वचषकाच्या बाद फेरीत नॉकआउट फेरीत धडक मारली. महिला टी20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अ गटाच्या सामन्यात भारतानं बांगलादेशचा 5 खेळाडू राखून पराभव केला. इंग्लंडमधील मॅन्चेस्टर इथं काल रात्री झालेल्या या सामन्यात बांगलादेश संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला
आणि निर्धारित 20 षटकात 136 धावा केल्या.

भारतानं 5 खेळाडू गमावत हे लक्ष्य 17व्या षटकातच पूर्ण केलं. शेफाली वर्माने 34 चेंडूत 53 धावा केल्या, तिला सामनावीर घोषित करण्यात आलं. या विजयानंतर 6 गुणांसह भारत अ गटामध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये आज बेलफास्ट इथे भारत आणि यजमान आयर्लंड संघादरम्यान पहिला T20 सामना होत आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6 वाजता सामना सुरू होईल. भारत आणि आयर्लंड यांच्यातला दुसरा आणि अंतिम T20 आंतरराष्ट्रीय सामना परवा रविवारी होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नेदरलँड्सच्या राणी मॅक्झिमा यांच्यात नवी दिल्लीत चर्चा. येत्या 5 वर्षात भारतात 48 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याची अॅमेझॉनची घोषणा. युनायटेड किंगडमसोबतचा मुक्त व्यापार करार हा भारताने आतापर्यंत केलेला सर्वात व्यापक करार. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल. व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या पुरवठ्यावरील निर्बंध सरकारने हटवले. व्हेनेझुएलामध्ये विनाशकारी भूकंपात आतापर्यंत 235 जणांचा मृत्यू, 1500 जखमी. आणि महिला T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा बांगलादेशवर विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी मनाली प्रभुगांवकर तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी नेदरलँड्साची राणी मॅक्सिमा हांची भेट घेवन भारताच्या डिजिटल भौशीक मुळाव्या साधन सुविधेत जावपी क्रांती ही अर्थिक सेवा चड सुलभ कशी करता हाचेर भासाभास केली. उद्देगीक आणि व्यावसायिक एलपीजी ग्राहकांखातीर एक व्हड थाकाय म्हण सरकारान नॉन डॉमेस्टीक पॅक्ड एलपीजीच्या पुरवठ्यावेले सगळे क्षेत्रीय निर्बंध काढल्यात आणि पुरवण पूर्ववत केल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ह्या महिन्याच्या 27 ते 29 मेरेन सेशेल्सच्या भोंवडेर वतले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आयज नवी दिल्लीत जावपी नार्को कोऑर्डिनेशन सेंटराच्या 10व्या उचेल्या पावड्यावेले बसकेचे अध्यक्षपद सांबाळटले. आणि आयसीसी बायलांच्या टी20 विश्वचषकात काल राती इंग्लंडातल्या मँचेस्टरात जाल्ल्या अ गटातल्या मॅचीत भारतान बांगलादेशाक 5 विकेटींनी हरयलो. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी नेदरलँड्सची राणी मॅक्सिमा हांची भेट घेवन भारताची डिजिटल भौशीक मुळाव्या साधन सुविधेत जावपी क्रांती ही अर्थिक सेवा चड सुलभ आणि परवडपी कशी करता, तेचबरोबर जिणेचो दर्जो वाढोवन लोकांक सशक्त कसो करता हाचेर भासाभास केली. सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टात प्रधानमंत्री मोदी हांणी सांगला की नेदरलँड्साची राणी मॅक्सिमा जी आर्थिक भलायकी खातीर संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणीसांची खासा दूत आसा तिची भेट घेवन खोशी जाल्या. ह्या भेटी दरम्यान भारताच्या डिजिटल भौशीक सुविधांचेर आधारित क्रांतीक लागून अर्थिक सेवा कश्यो सुलभ आणि परवडपी जाल्यात, तशेंच जीवन सुलभता कशी वाढल्या आणि ताका लागून व्हडा प्रमाणात लोकांचे सक्षमीकरण कशें जाता हाचेर चर्चा जाल्या. संवसारभरातल्या भागीदार देशांक आपलो अणभव सांगपाक भारत कटिबद्ध आसा अशें प्रधानमंत्र्यांनी म्हळां. औद्योगिक आणि व्यावसायिक एलपीजी ग्राहकांखातीर एक व्हड थाकाय म्हणून सरकारान नॉन डॉमेस्टीक पॅक्ड एलपीजीच्या पुरवठ्यावेले सगळे क्षेत्रीय निर्बंध काढून उडयल्यात आणि पुरवण ही पश्चिम आशिया संकटाआधी आशिल्ले प्रमाण पूर्ववत केल्या. पेट्रोलियम आणि सैमीक वायू मंत्रालयान एका निवेदनात म्हळा की संकट सुरू जाताच बंद केल्ल्या बल्क एलपीजीची पुरवण ही आता संकटपूर्व वापराच्या 50% शिथील केल्या, जाका लागून व्यावसायिक आणि उद्देगिक ग्राहकांक व्हड थाकाय मेळ्या. एलपीजी पुरवठ्याच्या परिस्थितीत हालीच जाल्ली सुधारणा लक्षात घेऊन हो निर्णय घेतला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ह्या महिन्याच्या 27 ते 29 मेरेन सेशेल्सच्या राष्ट्रीय दिसाच्या भांगरा महोत्सवाक मानाचे सोयरे म्हणून भोंवडेर वतले. प्रधानमंत्री हाचे आदी 2015 वर्सा सेशेल्साक गेल्ले. ह्या सुवाळ्याक भारतीय संरक्षण दळाचो एक पंगड भारतीय नौदळाच्या 2 तारवां वांगडा वांटो घेतलो अशें परराष्ट्र मंत्रालयान निवेदनात सांगला. ह्या भेटी वेळार प्रधानमंत्री मोदी सेशेल्सचे राष्ट्राध्यक्ष डॉ पॅट्रिक हर्मिनी हांचे कडेन चर्चा करतले. प्रधानमंत्री सेशेल्सच्या राष्ट्रीय सभेत उलयतले आणि भारतीय समुदायाकडेन लेगीत संवाद साधतले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आयज नवी दिल्लीत जावपी नार्को कोऑर्डिनेशनल सेंटराच्या 10व्या उचेल्या पावड्यावेले बसकेचे अध्यक्षपद सांबाळटले. घुवळी वखदां नियंत्रण ब्युरोन आयोजित केल्ल्या हे बसकेत केंद्रीय मंत्रालया, राज्य सरकार आणि ड्रग्स कायदो अंमलबजावणी एजन्सी हांचे प्रतिनिधी एकठांय येवन देशभरातल्या घुवळी वखदां वेव्हार आणि दुरुपयोगा आड आडावपाचे यत्न घडले.

0: करतले. ह्या संदर्भात मंत्री शहा वेगवेगळ्या भागधारकांकडेन विस्तारान चर्चा करून तयार केल्लो घुळी वखदां नियंत्रण 2026-2029 व्हिजन डॉक्युमेंट जाहीर करतले. तशेंच गृहमंत्री एनसीबीचो वर्सुकी अहवाल 2025 जाहीर करतले आनी जम्मू गुवाहाटीत नव्यान बांदिल्ल्या एनसीबीच्या विभागीय कार्यालयाचे उक्तावण करतले. भारतान हरियाणातल्या गुरुग्राम हांगा आपल्या ब्रिक्स अध्यक्षपदांतर्गत 11व्या ब्रिक्स उर्जा मंत्र्यांच्या बसकेचे आयोजन केल्ले. उर्जा मंत्रालयान सांगले की ह्या बसकेत ब्रिक्स सदस्य देशाचे उर्जा मंत्री उपमंत्री आणि वरिष्ठ अधिकारी एकठांय आयले आणि जागतिक स्तरावेली प्रमुख आव्हानां आणि उर्जा क्षेत्रातले सहकार्य घटमूट करपाविशी चर्चा जाली. तशेंच उर्जा सुरक्षा शाश्वतताय नाविन्यपूर्ण उपक्रम आणि क्षमता बांधणी ह्या क्षेत्रातल्या सहकार्याचो पुनरुच्चार करपी 11व्या ब्रिक्स उर्जा मंत्र्यांचे संयुक्त निवेदन स्विकारून ह्या बसकेची सांगता जाली. बसकेत उलयतना केंद्रीय उर्जा मंत्री मनोहरलाल खट्टर हांणी म्हळे की अर्थिक विकास सामाजिक प्रगती आणि मानवी विकासा खातीर उर्जा हो एक मूलभूत घटक असा.
1: फ्यूचर एनर्जी सिस्टम्स मस्ट बैलेंस.
2: भविष्य की ऊर्जा प्रणालियों में स्थिरता और विश्वसनीयता के बीच संतुलन होना चाहिए. भारत ऊर्जा क्षेत्र की पूरी श्रृंखला में बड़े पैमाने पर निवेश कर रहा है. अब तक 6 करोड़ से अधिक स्मार्ट मीटर लगाए जा चुके हैं और आने वाले वर्षों में यह बदलाव और बड़े स्तर पर जारी रहेगा.
1: ट्रांसफॉर्मेशन विल कंटिन्यू एट स्केल.
0: ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी ऐकतात.
3: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहितीखातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
0: आता मुखावेल्यो खबरो. काल संविधान हत्या दीस पाळ्ळो. 25 जून 1975 जेन्ना भारताच्या संविधानाची पायमल्ली जाल्ली तेन्ना घडिल्ल्या घडणुकांची याद करून दिवपी हो दीस. उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हांणी आणीबाणीच्या काळात लोकशाय मूल्यांच्या रक्षणाखातीर ठामपणान उभे राविल्ल्या सगळ्यांक श्रद्धांजली ओपली. सोशल मीडियार एका पोस्टात प्रधानमंत्री मोदी हांणी म्हळे की आणीबाणी हो संविधानाचेर जाल्लो थेट हल्लो आशिल्लो. तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी हांणी लागू केली आणीबाणी विषयी मंत्री शिवराज सिंग चौहान हांनी सांगला की
4: आज के दिन ही इंदिराजी ने इमरजेंसी लगाई थी. संविधान को तार तार कर दिया गया था. लोकतंत्र का गला घोंट दिया गया था. विचारों की अभिव्यक्ति को, नागरिक स्वतंत्रता को पैरों तले रौंद दिया गया था. पूरे देश को जेल खाना बना दिया गया था. लाठियां बरसाई गई, करंट लगाया गया. वो सचमुच में काले दिन थे.
0: सरकारान पासपोर्ट अर्जाच्या शुल्कात वाढ केल्या. आता 36 पानांचो नवीन पासपोर्ट वा पासपोर्टाचे नूतनीकरण करपाक 2,500 रुपये लागतले. पासपोर्ट दुरुस्ती नियम 2026 हो 1 जुलय पासून लागू जातलो. परराष्ट्र मंत्रालयान जारी केल्ल्या अधिसुचोवणे प्रमाण नवीन शुल्क रचनेअंतर्गत तात्काळ सेवेवरवी नवीन पासपोर्ट वा पासपोर्टाचे नूतनीकरण करपाक 5,000 रुपये शुल्क आकारतले. 60 पानांच्या सामान्य पासपोर्टाक वा ताचे नूतनीकरणाक 3,500 रुपये शुल्क आसतले आणि तात्काळ सेवेखातीर हे शुल्क 6,000 आसतले. केंद्रीय अल्पसंख्याक आणि संसदीय व्यवहार मंत्री किरण रिजिजू हांणी काल गोयात अल्पसंख्याक कल्याण योजनेविशी चढ जागृताय करपाखाची आणि ताचो लाभ घेवपाची गरज उक्तायली. दक्षिण गोयातल्या केळशी हांगा गोय राज्य अल्पसंख्याक वित्त आणि उदरगत महामंडळा वतीन आयोजित केल्ल्या कार्यावळीत नॅशनल मायनॉरिटीज डेव्हलपमेंट अँड फायनान्सीस कॉर्पोरेशनच्या लाभार्थ्यांवांगडा तांणी संवाद साधलो. गोयातल्या अल्पसंख्याक कल्याण येवजण्यांचो आढावो घेवपाखातीर आणि लाभार्थ्यांकडे थेट अभिप्राय मेळोवपा खातीर हो लाभार्थी संवाद आयोजित केल्लो. या वेळार उलयतना रिजिजू हांणी सांगले की ग्राउंड रियालिटी आणि लाभार्थ्यांच्यो अडचणी समजून घेवपा खातीर तांणी ल्हान आणि संवादात्मक सत्राची निवड केल्या. अल्पसंख्याक कल्याण आणि पायाभूत सुविधा विकासा खातीर मंत्रालयाची फ्लॅगशीप येवजण प्रधानमंत्री जनविकास कार्यक्रमची गोयात चढ अंमलबजावणी आणि जागृताय निर्माण करपा खातीर राज्य सरकारा वांगडा चर्चा करतले अशें मंत्री रिजिजू हांणी सांगला.

0: We have some schemes through my ministry. The flagship program is the PMJVK, Pradhan Mantri Jan Vikas Yojana, which we fund for infrastructure development for the minorities. Wherever the minority population, the Christians, the Muslims, and the other four remaining minorities which are notified by the government of India, we fund them for any kind of scheme or any kind of project which is the need of the community there.
1: आयसीसी बायलांच्या टी ट्वेंटी विश्वचषकात काल राती इंग्लंडातल्या मँचेस्टरात जाल्ल्या अ गटातल्या मॅचीत भारतान बांगलादेशाक 5 विकेटींनी हारयलो. पहिली फलंदाजी करपाची निवड करून बांगलादेशान थारायल्ल्या 20 ओव्हरींनी 8 बाद 136 धावड्यो केल्यो. भारताखातीर राधा यादवान 3 जाल्यार श्रीचरणी हांणी 2 विकेटी घेतल्यो. ताका जाप दिताना भारतान 16.5 ओव्हरींनी 5 विकेटी वगडावन हे लक्ष पुराय केले. भारतीय हवामान खात्यान आयज उपहिमालयन अस्तंत बंगाल, सिक्कीम, बिहार, दर्यादेगेवेलो आंध्र प्रदेश, दर्यादेगेवेलो कर्नाटक, कोंकण, गोंय, मध्य महाराष्ट्र, नागालँड, मणिपूर, मिझोराम आनी त्रिपुरा वाठारात व्हडा प्रमाणात पावस पडपाचो अदमास उक्तायला. फुडल्या 2 ते 3 दिसात दिल्ली, झारखंड, ओडिशा, पंजाब, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, लदाख, अस्तंत बंगाल, उत्तराखंड, विदर्भ आनी अस्तंत राजस्थान वाठारात वीज आनी वादळासयत गडगड मारपाचो अदमास आसा. तशेंच आयएमडीन झारखंड आनी उदेंत उत्तर प्रदेशात एकसुरे सुवातेर उष्णताय ल्हाराची परिस्थिती आशिल्ल्याची शक्यताय उक्तायल्या. आता खबरो सोपोवचे आदी परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी नेदरलँड्साची राणी मॅक्सिमा हांची भेट घेवन भारताच्या डिजिटल भौशीक मुळाव्या साधन सुविधेत जावपी क्रांती ही अर्थिक सेवा चड सुलभ कशी करता हाचेर भासाभास केली. उद्देगीक आनी व्यावसायिक एलपीजी ग्राहकांखातीर एक व्हड थाकाय म्हणून सरकारान नॉन डॉमेस्टीक पॅक्ड एलपीजीच्या पुरवठ्यावेले सगळे क्षेत्रीय निर्बंध काढून उडयल्यात. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ह्या महिन्याच्या 27 ते 29 मेरेन सेशल्सच्या भोवडेर वतले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आयज नवी दिल्लीत जावपी नार्को कॉर्डिनेशनल सेंटराच्या 10व्या उंचेल्या पावड्यावेले बसकेचे अध्यक्षपद सांबाळटले. आनी आयसीसी बायलांच्या टी ट्वेंटी विश्वचषकात काल रात्री इंग्लंडातल्या मँचेस्टरात जाल्ल्या अ गटातल्या मॅचीत भारतान बांगलादेशाक 5 विकेटींनी हारायलो. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागाचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले आयज सांजे 6:30 नमस्कार.
2: प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो ओटीटी प्लॅटफॉर्म वेव्स.
3: वेव्स
2: हातून तुमकां विनामूल्य मेळटात
3: मुव्हीज, शोज, सिरियल्स, ऑडिओ गेम्स, लाईव्ह इव्हेंट्स आणि खूप किदें.
2: तर करात बेगोबेग डाउनलोड
3: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल iOS वेल्यान.
2: वेव्स तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी.
3: वेव्स.
4: सगळ्या कृपयांक योकार. नितच तुम्ही ऐकले स्टुडिओतल्यान कोकणीन राष्ट्रीय खबरो. 8:52 जातात. तुम्ही ट्युन इन केला 233.1 मीटर म्हळ्यार 1287 किलो हर्ट्स म्हळ्यार ह्या आकाशवाणी पणजी केंद्राचो हो मादे चॅनल. वेळ जाल्लो आसा चित्रसंगीत ह्या कार्यावेचो. ऐकूया तरेकवार हिंदी फिल्मातली गीतां. सुरवातेक अलका याज्ञिक, कुमार सानू आनी उदित नारायण हांचो आवाज.

तुमचे भलायकेच्यो सगळ्यो समस्या सुटाव्यो करपाक एफएम रेनबो घेऊन येता हॅलो डॉक्टर. गोयातले नामनेचे तज्ञ दोतोर तुमका दितले योग्य सल्ले दर शुक्रारा दनपारा 1 ते 2 वरां मजगती हॅलो डॉक्टर फकत 105.4 MHz FM रेनबोचेर हॅलो डॉक्टर.

निर्देश तुम्हारे के लिए, दिल है तुम्हारा है गाने, अलका याग्निक, कुमार सानू आणि उदित नारायण, आमचा शिलावाच घेऊ एक लहानसा विसव आणि ऐकूया अशीच.

नमस्कार, हांव मनाली प्रभुगांवकर. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी नेदरलँड्सची राणी मॅक्सिमा हांची भेट घेवन भारताची डिजिटल भौशीक मुळाव्या साधन सुविधेत जावपी क्रांती ही अर्थिक सेवा चड सुलभ आनी परवडपी कशी करता, तेचबरोबर जिणेचो दर्जो वाडोवपाक लोकांक सशक्त कसो करता हाचेर भासाभास केली. औद्योगिक आनी व्यावसायिक एलपीजी ग्राहकांखातीर एक व्हड थाकाय म्हणून सरकारान नॉन डॉमेस्टीक पॅक्ड एलपीजीच्या पुरवठ्यावेले सगळे क्षेत्रीय निर्बंध काढल्यात आनी पुरवण ही पश्चिम आशिया संकटाआदी आशिल्ले प्रमाण पूर्ववत केल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ह्या महिन्याच्या 27 ते 29 मेरेन सेशल्सच्या राष्ट्रीय दिसाच्या भांगरा उत्सवाक मानाचे सोयरे म्हणून भोवडेर वतले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आयज नवी दिल्लीत जावपी नार्को कोऑर्डिनेशनल सेंटराच्या 10वे उचेल्या पावडावेरे बसकेचे अध्यक्षपद सांभाळटले. सरकारान पासपोर्ट अर्जाच्या शुल्कात वाढ केल्या. आता 36 पानाचो नवीन पासपोर्ट वा पासपोर्टाचे नूतनीकरण करपाक 2500 रुपया लागतले. पासपोर्ट दुरुस्ती नियम 2026 हो 1 जुलय पासून लागू जाता. राष्ट्रीय चाचणी एजन्सीन ह्या महिन्याच्या 21 तारखेक जाल्ले नीट यूजी 2026 फेरपरिक्षेखातीर तात्पुरत्या उत्तर तालिकांक आव्हान दिवपा खातीर सुविधा उपलब्ध करून दिल्या. आता www.neet.nta.in ह्या संकेतथळार ही सुविधा उपलब्ध आसा. 2 बळिश्ठ भुंयकापांक लागून मरण आयिल्ल्यांचो आंकडो 235 जाला आनी हेर 1520 जण जखमी जाल्यात, तशेंच 200 जण आडखून पडल्यात अशें वेनेझुएलाच्या राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष जॉर्ज रॉड्रिगीस हांणी जाहीर केला. आयसीसी बायलांच्या T20 विश्वचषकात काल राती इंग्लंडातल्या मँचेस्टरात जाल्ल्या मॅचीत भारतान बांगलादेशाक 5 विकेटींनी हरयलो. आनी भारतीय हवामान खात्यान आयज उपहिमालयीन अस्तंत बंगाल, सिक्कीम, बिहार, दर्यादेगेचो आंध्र प्रदेश, कर्नाटक, कोंकण, गोंय, मध्य महाराष्ट्र, नागालँड, मणिपूर, मिझोराम आनी त्रिपुरा वाठारात व्हडा प्रमाणात पावस पडपाचो अदमास उक्तायला. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

नितेश, तुम्या केले स्टुडियोतल्यान कोंकणीन मुखेल खबरो. शीतसंगीत ही कार्यावळ आयकतात, ही कार्यावळ अशी सुफुडे उरया. आयकुया कुमार सानू हांचो आवाज, छान सितारे फुले गाणें.

0: दिल का रिश्ता है नित्य से तुम्हें गीता करें तुम्हें के तहत 233 अंश 1 मीटर में 1287 किलो हर्ट्स समय रहा आकाशवाणी पणजी केंद्र सो हो माते चैनल घेव एक लांस विसव
1: तुमची सांज आनिकय मोगाची करपा खातीर एफएम रेनबो घेवन येता तुमचे खातीर हॅलो गोंयकारा 1 फेब्रुवारी 2026 सावन सांजवेळा 8 वरांचेर कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची तुमच्या लागींच्यांक घरच्यांक मेसेज करात आमचो नंबर असा 8380071054 ना तर फोन करून तुमच्यांनी तुमची मेसेज पावू येता आमचो नंबर 2421285 आनीक 2224457 हॅलो गोंयकारा दर आयतारा एफएम रेनबोन सांजवेळा 8 वरांचेर कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची हॅलो गोंयकारा
0: ऐकूया बर्फी या फिल्मातले सावधान किरकिरे यांचा आवाज

ऐकूया पुढचं गाणं मराठी गाण्याच्या कार्यक्रमामध्ये. तुम्ही ऐकत आहोत आकाशवाणी पणजी केंद्रावरून, ही आहे माधवी वाहिनी. ऐकूया पुढचं गाणं, सचिन पिलगावकर हा गायक.

दिग्या बरोबर मी पहिली सिगरेट पेलो, दिग्या आपला पहिला फ्रेंड, आणि त्याचबरोबर मला कळलेलं दिग्याचं पहिलं प्रेम। चहायला लफडी करताना पुढचा मागचा विचार न करणारा हा माणूस प्रेमाच्या लफड्यात मात्र

0: कधी ह्यांचं होऊन गेलो हो कळलंच नाही. एक वेगळीच दुनिया, एक वेगळीच दुनिया. मैं
1: जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुएं में उड़ा.

0: तुला कळावे याच गाण्याबरोबर वेळ झालेला आहे मराठी गाण्यांचा कार्यक्रम इथे संपर्क होत आहोत.
1: नमस्कार, हांव आकाशवाणी तशेंच माचयेवयलो कलाकार अजीत केरकार आकाशवाणी म्हणून 90 वर्सां पुराय करता. बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रिदवाक्याक धरून आमची आकाशवाणी जबरदस्त काम करता. देखून आकाशवाणीचे आता मेरेनचे डायरेक्टर एम्प्लॉईज सगळे कलाकार हे सगळ्यांक मना काळजासावन परबी भविष्यातले प्रवासाक आकाशवाणी यश आवडेता. देव बरें करू.
0: धावरांचेर आयकूंक रावात. दिल्ली केंद्रावेल्यान आमी हिंदीतल्यान खबरो संक्षेपीत करतात.

0: toi.
1: निर्देशक आहे दिल्ली केंद्रावरून मी सौक्षेपित केल्यो हिंदीतल्या खबरो. दावर जाऊन 5 मिनिटं 11 सेकंद जातात. वेळ झाला असा कातारांच्या कार्यावळीचो. सुरुवातीक ऐकूया एच ब्रिटन हाणे गायल्ले गर्लफ्रेंड हे गातात.

आल्फ्रेड आणि रिटा रोज हांचो आशिल्लो आवाज. कातारांची कार्यावळ तुम्ही ऐकतात 233° 1 मीटर म्हळ्यार 1287 किलो हर्ट्स म्हळ्यार वास आकाशवाणी पणजी केंद्राचो मादे चॅनल. 10:13 जातात. कातारांची कार्यावळ फुडें उरया. लोना आणि सेबी यांचा जोड आवाज ऐकूया.

शास्त्रीय संगीताची ही कार्यावळ तुम्ही ऐकली आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चॅनलावेल्यान. सूर्यकांत खळदकर हांचे सुंदरी वादन. तांणी सादर केल्लो हो आशिल्लो राग भटियार.

आकाशवाणी पणजी केंद्राचं महादेव चॅनल तुम्ही ऐकत आहात सकाळच्या सभेतली ही तरेकवार कार्यावळी. 11 वरांत आज आयत आयल्यात दिल्ली केंद्रावयल्यान हिंदीतल्यान खबरो आमी सहक्षेपीत करता. ह्यो खबरो जाल्या उपरांत तालधर पाकरावात फिल्मी संगीताचेर आयकत गाता रहे मेरा दिल. आयकत रावात आकाशवाणी पणजी केंद्राचो महादेव चॅनल.

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीर राष्ट्रीय पुरस्कार 2026 खातीर अर्ज आमंत्रित करता. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयान वर्स 2026 दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीरच्या राष्ट्रीय पुरस्कारांखातीर ऑनलाईन अर्ज स्वीकारूंक

0: राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in सुरू केला. दिव्यांग व्यक्तीच्या आंतरराष्ट्रीय दिसाच्या निमतान दरवर्षा 3 डिसेंबर हे दिसा प्रतिष्ठेचे नागरी पुरस्कार भेटयतात. दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरण आणि आसपावा खातीर केल्ल्या आगळ्या वेगळ्या यत्नांखातीर आणि मोलादीक योगदानाखातीर दिव्यांग व्यक्ती आणि संस्थांचो भोवमान करतात. सर्वसमावेशक वाटेकारपणाक उमेद दिवप आणि शिक्षण, रोजगार, नवो उपक्रम, समाजसेवा तशेंच सुलभताय अशा विंगड क्षेत्रांतली व्हड कर्तृत्वां मुखार हाडप आणि दिव्यांग व्यक्तींक समाजाच्या मुखेल प्रवाहांत हाडपाक गती दिवप हो या पुरस्कारां फाटलो उद्देश आसा. ऑनलायन नामनिर्देशन प्रक्रिया 15 मे 2026 सावन सुरू जाल्या आणि ती 31 जुलै 2026 मेरेन चालू उरतली. नामनिर्देशन फकत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in हाचे वरवीच स्वीकारतले. परत एकदा ऐकात www.awards.gov.in हाचे वरवीच स्वीकारतले. सविस्तर मार्गदर्शक तत्वां खात्याच्या संकेतस्थळार उपलब्ध असात. संकेतस्थळ www.depwd.gov.in. परत एकदा ऐकात www.depwd.gov.in. निमाणी तारीख 31 जुलै 2026.
1: आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलावेल्यान तालधरात आता फिल्मी संगीताचेर ऐकत गाता रही मेरा दिल.

कातार हे मिरा दिल कार्यावळ तुम्ही ऐकतात आणि आता कार्यावळ पुढे मरताना ऐकूया. जब वी मेट या फिल्मा खातीर श्रेया घोषाल शान आणि संगत्यांनी गायली गीतां.

गाता रहे मेरा दिल तुम्ही ताल थल्ला फिल्मी संगीताचेर ऐकत ही तरेकवार गीता स्वप्नील बांदोडकर आणि बेला शेंडे कॅम्पस कट्टा या चित्रपटात गाता रहे मेरा दिल कार्यावळीतलं हे फुडलं गीत.

बेला शेंडे आणि स्वप्नील बांदोडकर. तुम्ही ऐकले कॅम्पस कट्टा या फिल्मा खातीर हे गीत. आणि ह्या उपरांत परतून एकदा मराठी चित्रपट संगीतातलेच हे गीत ऐकूया. तू तिथे असावे या चित्रपटात जसराज जोशी आणि आदर्श शिंदे, दिनेश अर्जुन आणि संगीतबद्ध केले हे गीत.

Dite a saber. Tú, dite a saber.

पाकरावात खासा बायलां खातीर आशिल्ली अस्तुरी 12:05 आयच्या कार्यावळींत एक पावल फुडें श्रद्धा गरड हांची कथा वाचन उशा नायक हांचे 12:30 स्वर संगम कार्यावळींत गीत गजल 1:05 आसतली कानू ओवळां 1:40 सदाफुली आणि दनपारच्या सभेत निमणी कार्यावळ 2:30 चित्रसंगीत

मुकेश घाटवळ हांचो हो आवाज तांणी गायिल्ल्या मोगान ह्या फिल्मांतल्या ह्या गीता वांगडा सोंपता. गाता रही मीरा दिल. आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनला वेल्यान तुम्ही ताल धरिल्लो फिल्मी संगीताचेर आयकत गाता रही मीरा दिल. आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल 12:55 सेकंद जाल्ले आसात. आयकुया कार्यावळींची रूपरेषा.

0: नमस्कार, हांव चंद्रिका पाडगांवकार, गोंयची एक साहित्यीक. अंदू वर्सा आकाशवाणी पणजी केंद्र 90वें प्रसारण वर्स मनयता त्या निमतान हांव केंद्राक मना काळजान सावन परबी भेटयता. फाटली 90 वर्सां सातत्यान तरेकवार कार्यावळींची पर्वणी घेवन आकाशवाणी दीसभर आमची मना रिजोवपाचे कार्य करीत आयल्या. ताज्यो ताज्यो खबरो, संवाद, साहित्य, संस्कृती, संगीत आनी तरेकवार विशयांचेर म्हायती सातत्यान दीत आयल्या. शुभप्रभात अस्तुरी कार्यावळींत अस्तुऱ्यां खातीर खाशेले कार्यक्रम, युववाणींत मेळटात युवकांक उदरगतीचे मार्ग, खळार मळार किलबील भुरग्यां खातीर स्पेशल, संजीवनींत निरोगी जिविताचेर मार्गदर्शन, सगळ्यां खातीर कार्यावळी आकाशवाणी वेल्यान प्रसारीत जातात. अशा ह्या आकाशवाणी केंद्रा वयल्यान म्हज्योय कविता, गीतां, नाटकुली रसीक श्रोत्यां मेरेन पावोवपाचें भाग्य म्हाका लाभलें. म्हज्या साहित्यीक वावराची दखल आकाशवाणीन घेवन म्हाका प्रोत्साहीत केला, त्या बद्दल आकाशवाणीचे हांव उपकारी आसाच. आनी त्याच भावनेन परतून एकदा 90व्या प्रसारण वर्सा म्हज्यो शुभेच्छा आनी परबी आकाशवाणीन भेटयता.
1: आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनला वेल्यान अस्तुरी कार्यावळ आता रोखडीच.
2: चॅम्पियन के साथ सेल्फी लेंगे.
3: आइडिया, यही करते हैं पार्टी.
2: पिज्जा पार्टी, ये चल अपना कार्ड और पिन दे.
3: मेरे कार्ड की डिटेल्स मैं खुद ही डालूंगी. आरबीआई कहता है अपना पिन, ओटीपी, सीवीवी या इंटरनेट बैंकिंग पासवर्ड किसी के साथ शेयर ना करें. ऑनलाइन बैंकिंग सिर्फ अपने कंप्यूटर, मोबाइल और सिक्योर नेटवर्क से करें.
2: बाय गर्ल्स, कहाँ जा रही है? सुना नहीं? नो शेयरिंग.
3: आरबीआई कहता है जानकार बनिए, सतर्क रहिए.
1: आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनला वेल्यान ही आसा खासा बायलां खातीर अस्तुरी.

नमस्कार भयणीनो, आयची अस्तुरी कार्यावळ घेवन येता. तुमच्या खातीर एक पावल फुडें श्रद्धा गरड हांची कथा, वाचन उशा नायक हांचे, तशेंच 12:30 स्वर संगम कार्यावळींत गीत गजल. भयणीनो, कार्यावळीची ही सुरवात भक्ती रचनेन. दुर्गेची आराधना, उशा मोणकार हांचो आवाज.

आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल आणि म्हादय चॅनलाचेर ही खासा बायलां खातीर अस्तुरी कार्यावळ स्वर संगम कार्यावळीचो वेळ सदचोच 12:30 मिनटांचो आयचे कार्यावळींत गीत गजल.

शरीरा आणि गायल्या या गीतावंगडा सोबतात स्वर संगम कार्यावर आयची कार्यावर घेऊन आईली गीत गझल. भयणीनो वेळ जाला निरोप घेवपाचो अस्तुरी कार्यावळीत. परत आमची भेट फाल्यां ह्याच वेळार 12:05 निरोप दियात. नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल 1 आता जायत आयला. दिल्ली केंद्रावयल्यान हिंदीतल्यान खबरो आमी सहक्षेपीत करतात.

नमस्कार, ह्यो आसात कांय मुखेल खबरो. भारताक जगातले पाचवे जहाज बांदणी राष्ट्र घडोवपाची सरकारची मोख आसा अशें बंदर, जहाज बांदणी आनी उदकामार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल हांणी आयज पणजे कॅप्टन ऑफ पोर्ट कार्यालयाच्या उक्तावणा वेळार उलयतना सांगलां. नवे पर्यटन क्रूज टर्मिनल 6 म्हयन्या भितर तयार जातले अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी आयज सांगलां. 30 सप्टेंबर मेरेन गोवा मायट्राईम बोर्डाची स्थापणूक जातली ते खातीर रचना प्रक्रिया पयली सुरू जाल्या अशें भौशीक बांदकाम मंत्री दिगंबर कामत हांणी आयज कॅप्टन ऑफ पोर्ट कार्यालयाच्या उक्तावण कार्यावळींत उलयतना सांगलां. शिवराज्याभिशेक दिसा निमतान सांखळी रविंद्र भवनांत आयज 26 जून ते 28 जून ह्या मजगतीं 3 दीस किर्तन महोत्सवाचें आयोजन केलां. किर्तनकार ह.भ.प. चारुदत्त आफळेबुवा हांचे किर्तन सांजे 7 वरांचेर सुरू जातले. दक्षीण गोंयच्या कांय वाठारांनी 30 जून दिसा उदका पुरवण मर्यादीत आसतली अशें भौशीक बांदकाम खात्यान कळीत केलां. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयतारा 28 जूनाक आकाशवाणीच्या मन की बात कार्यावळींत उलोवप करतले. उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन हांणी अंमली पदार्थांच्या गैरवापर आनी अवैध तस्करी आड आंतरराष्ट्रीय दिनानिमतान नशामुक्त भारत उभारपाचे भौशीक संकल्प परत दृढ करपाचे आवाहन केला. नवीकरणीय उर्जेच्या मळार भारत संसारीक फुडारी म्हण उदेला अशें भारतातले जर्मनीचे राजदूत फिलिप आकरमन हांणी म्हटला. किर्गिस्तानातल्या बिश्केक हांगा जाल्ल्या सांगाय सहकार संघटना बायला मंच 2026 सर्तीन बायलांच्या फुडारपणाखाला उदरगती खातीर आपली वचनबद्धताय पोरतून भारतान

0: चश्मा सबकी पसंद निर्मा।
1: आकाशवाणी पणजी केंद्राचं हो महादेव चॅनल तुम्ही ऐकत आहात दनपारच्या सभेतल्यो ह्यो तरेकवार कार्यावळी। एक वर जाऊन 8 मिनिटां जाल्यात, आयकुया कान्यो आवळां।

इरिनियो आणि सांगा त्यांनी गायले हे गीत रितीन बाय. आणि ह्या उपरांत सॉफ्टवेअर आतीक गायतात लुलू फिलिप फॉर्टेश मॅक आणि इरिनियो.

फिलिप फॉर्टिश, मॅक आणि इरिनियो, तुम्ही ऐकलंय त्यांनी गायलंय अमर अकबर अँथनी हे गीत महादेव चॅनलावेल्यान ही काने ओळा. निमण्या सुवातेर नाजारेत आणि इरिनियो डायस गायतात मोगा खातीर.

हजारेत आणि इरिनी डायस हिणी गायले कार्यावळीतले हे निमाणे गीत. कानो ओळा कार्यावळी तुम्ही ऐकली आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनला वेल्यान. एक वर जाऊन 30 मिनटां काजायत आयल्यात. दिल्ली केंद्रा वेल्यान मराठीतल्यान खबरो आम्ही सहक्षेपीत करता. ह्यो खबरो जाल्या उपरांत ऐकपाक रावात आमच्या केंद्रा वेल्यान सदा फुली. ऐकत रावात.

0: रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अंमली पदार्थांच्या व्यसनाचं आव्हान साऱ्या जगाला भेडसावत असून भारताने त्याविरुद्ध जोरदार लढा उभारल्याचं केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन. पॅक्स सिलिका समिट एआय तंत्रज्ञानाच्या करारावर भारतासह 34 देशांच्या स्वाक्षऱ्या. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकाच्या मसुद्याला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. चालू अधिवेशनात सरकार विधेयक मांडणार. छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. आणि श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास अपहार प्रकरणी 8 आरोपींना अटक. अंमली पदार्थांच्या व्यसनाचं आव्हान साऱ्या जगाला भेडसावत असून भारताने त्याविरुद्ध जोरदार लढा उभारल्याचं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं. ते आज नवी दिल्लीत नार्को कोऑर्डिनेशन सेंटरच्या 10व्या बैठकीला संबोधित करत होते. अंमली पदार्थांचा विळखा हा राष्ट्रीय सुरक्षा, सामाजिक स्थैर्य, आर्थिक हितसंबंध आणि तरुण पिढी तसंच देशाच्या भविष्यासाठी धोकादायक असल्याचंही शहा यांनी यावेळी नमूद केलं. अंमली पदार्थांच्या समस्येविरुद्ध एकत्रित लढा देण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
1: आज हमारा देश नार्कोटिक्स के खिलाफ लड़ाई के ऐसे नाजुक मोड़ पर खड़ा है. आने वाले 3 साल तय करने वाले हैं कि नशा हम पर विजय प्राप्त करेगा या हम नशे पर विजय. और मेरा आप सबसे विनम्र आग्रह कि देश के आने वाले 100 वर्ष के भविष्य के लिए ये लड़ाई हमने जीतनी चाहिए, दृढ़ता के साथ जीतनी चाहिए और हमारे संयुक्त प्रयास से जीतनी चाहिए.
0: आसामच्या श्रीभूमी जिल्ह्यात 10 कोटी रुपये किमतीचे अंमली पदार्थ पकडण्यात आले असून

एकाला अटक झाली आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सर्मा यांनी समाज माध्यमावर ही माहिती दिली. या प्रकारात गुंतलेल्याचं रॅकेट उघड करण्यासाठी पोलीस तपास करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. झारखंडच्या रांची जिल्ह्यात पोलिसांनी 60 लाख रुपये किमतीची अफू जप्त केली असून 2 जणांना अटक केली आहे. त्यांच्याजवळून 2 मोबाईल फोन्स आणि 1 वाहन जप्त केलं आहे. वॉशिंग्टनमध्ये काल झालेल्या पॅक्स सिलिका समिटमध्ये एआय तंत्रज्ञानाला चालना देण्यासाठीच्या अमेरिकेच्या नेतृत्वातील उपक्रमावर भारतासह 34 देशांनी स्वाक्षऱ्या केल्या. अमेरिकेचे अर्थराज्यमंत्री जेकब हेलबर्ग यांनी एआय क्षेत्रातल्या संधींवरच्या संयुक्त निवेदनाबाबत यावेळी माहिती दिली. या परिषदेत सहभागी देशांनी एआय युगासाठी विकास आणि नाविन्यतापूर्णतेला प्रोत्साहन देणाऱ्या दृष्टिकोनाचा स्वीकार केला. भारताबरोबर या क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्य वाढवायला अमेरिकेला आनंद होत आहे असं ते म्हणाले. या परिषदेत भारताचं प्रतिनिधित्व इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव एस कृष्णन आणि भारतीय उद्योगांच्या प्रतिनिधींनी केलं. देशभरात आज मुहर्रम पाळला जात आहे. प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचे नातू हजरत इमाम हुसेन आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या हौतात्म्याचं स्मरण करून देणारा हा दिवस आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मोहरमनिमित्त दिलेल्या संदेशात म्हटलंय की हजरत इमाम हुसेन यांचं कार्य सत्य आणि न्यायाप्रती वचनबद्ध राहण्याची प्रेरणा देत राहील. मोहरमनिमित्ताने ठिकठिकाणी ताजिया मिरवणुका काढल्या जाणार आहेत. त्यादृष्टीनं वाहतुकीचं नियमन आणि सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. मोहरमनिमित्त मुंबई आणि राष्ट्रीय शेअर बाजार आज बंद आहेत. शेतकरी कल्याण योजनांचा लाभ जमीन कसणाऱ्या महिला शेतकऱ्यांनाही घेता यावा याकरता महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकाच्या मसुद्याला राज्य मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली. जमीन कोणाच्याही नावावर असली तरी ती कसणाऱ्या महिलांना शेतकऱ्यांसाठीच्या सरकारी योजना आणि अनुदानाचा लाभ घेता येईल. अशा महिलांना महिला शेतकरी प्रमाणपत्र जारी करण्याचा प्रस्ताव विधेयकात आहे. त्यात ग्रामसभा आणि नागरी स्वराज्य संस्थांचा सहभाग असेल. हे विधेयक विधिमंडळाच्या चालू अधिवेशनात मांडण्यात येणार आहे. नागपूर मेट्रोच्या कान्हान विस्तारित मार्गासाठी तसंच मुंबईत स्वातंत्र्यवीर सावरकर सागरी सेतू वांद्रे किल्ल्याशी जोडण्याकरता अतिरिक्त जोडरस्ता बांधण्याच्या कामाला मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा उपसमितीने काल मान्यता दिली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, लोकसभा सभापती ओम बिर्ला आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक नेत्यांनी त्यांना आदरांजली वाहिली. प्रधानमंत्री म्हणाले की शाहू महाराज सामाजिक न्याय आणि समतेचे खंदे पुरस्कर्ते होते. त्यांचं महान कार्य आणि आदर्श राष्ट्राला प्रेरणा देत आणि मार्गदर्शन करत राहील अशा शब्दात त्यांनी समाज माध्यमावर केलेल्या पोस्टमध्ये आदरांजली वाहिली. अमित शाह म्हणाले की एक सुसंवादी समतावादी आणि न्यायपूर्ण भारत घडवण्याचा शाहू महाराजांचा आदर्श आजही तितका समर्पक आणि प्रेरणादायी आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले की शाहू महाराजांचं सामाजिक सुधारणेतलं योगदान अमूल्य आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनीही शाहू महाराजांना अस्पृश्यता आणि सामाजिक भेदभावाविरुद्ध लढा देऊन समतावादी आणि सर्वसमावेशक समाजाचा भक्कम पाया घातल्याचं सांगत मजबूत समाज घडवण्यासाठी त्यांचं कार्य सतत प्रेरणा देत राहील असं सांगितलं. शाहू महाराजांची दूरदृष्टी आणि लोककल्याणाचं कार्य सर्वांना नेहमीच प्रेरणा देत राहील अशा शब्दात केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंह यांनीही त्यांना आदरांजली वाहिली. छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या सामाजिक न्याय दिनानिमित्त राज्यात समता दिंडीसह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. अयोध्येच्या श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला मिळालेल्या देणग्यांच्या अपहार प्रकरणी एफआयआर दाखल झाल्यानंतर रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे सरचिटणीस चंपत राय आणि विश्वस्त अनिल मिश्रा यांनी आपापल्या पदांचा राजीनामा दिला आहे. उत्तर प्रदेश सरकारच्या प्रसिद्धी विभाग संचालकांनी ही माहिती दिली. दरम्यान या प्रकरणी विशेष तपास पथकानं दाखल केलेल्या एफआयआरमधल्या 8 आरोपींना काल अटक झाली. एसआयटीने मंगळवारी आपला अहवाल सरकारला सादर केला होता. त्यानंतर काल एफआयआर दाखल करण्यात आला. ट्रस्टचे सदस्य कृष्णमोहन यांच्या लेखी तक्रारीवरून श्रीरामजन्मभूमी पोलीस ठाण्यात अपहाराचा गुन्हा नोंदवला होता. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज पुदुचेरीतल्या पूर्णनकुप्पम इथल्या 400 वर्षांहून अधिक जुन्या आणि जीर्णोद्धार केलेल्या मुझियान कुलम या ऐतिहासिक तलावाचं उद्घाटन केलं. थवलकुप्पम जवळ असलेला हा 2 एकरचा तलाव पल्लव काळातील असल्याचं मानलं जातं. हा तलाव गावासाठी पिण्याचं पाणी आणि सिंचनाचा स्रोत म्हणून वापरला जात असे. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये तलावाच्या जीर्णोद्धार

0: शहराचं काम सुरू झालं होतं. पश्चिम आशियातल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडर पुरवठ्यावर लागू केलेले सर्व निर्बंध केंद्र सरकारनं पूर्णपणे हटवले आहेत. यामुळे औद्योगिक, व्यावसायिक आणि सेवा क्षेत्रातल्या ग्राहकांना एलपीजीचा पुरवठा पूर्वीप्रमाणे सुरळीतपणे उपलब्ध होणार आहे. तसंच संकटकाळात बंद करण्यात आलेल्या घाऊक एलपीजी पुरवठ्याच्या नियमांमध्येही शिथिलता देण्यात आली आहे. महिला या केवळ विकासाच्या लाभार्थी नसून विकसित भारत 2047 उद्दिष्टाला गती देणाऱ्या सर्वात प्रभावी घटक असल्याचं प्रतिपादन केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णादेवी यांनी केलं. ते आज किर्गिस्तानमध्ये बिश्केक इथं आयोजित शांघाय सहकार्य संघटना महिला मंच 2026 दूरस्थ पद्धतीने संबोधित करत होत्या. सुमारे 10 कोटी महिला 90 लाखांहून अधिक स्वयंसहाय्यता गटांमध्ये संघटित झाल्या असून त्यापैकी 3 कोटींपेक्षा जास्त लखपती दिदी बनल्या आहेत, असं त्या यावेळी म्हणाल्या. मिशन शक्ती आणि मिशन पोषण 2.0 सारख्या योजनांमुळे महिलांची सुरक्षा, त्यांची काळजी आणि आर्थिक क्षेत्रातील सहभाग या गोष्टींना चालना मिळत असून भारताने महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाप्रती आपली वचनबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केल्याचं त्या म्हणाल्या. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत द गटात तुर्कीयेनं अमेरिकेचा 3-2 असा पराभव केला आहे, तर ड गटाच्या दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पॅराग्वेशी झालेला सामना बरोबरीत सोडवला. या देशांबरोबरच जपान, स्वीडन, इक्वेडोर, जर्मनी या देशांनीही राऊंड ऑफ 32 मध्ये प्रवेश केला आहे. ही फेरी नॉकआउट पद्धतीची असेल. या फेरीत ब्राझील आणि जपान यांच्यात येत्या 29 तारखेला सामना होणार आहे, तर मोरोक्कोशी लढत नेदरलँडबरोबर होईल. भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना रात्री 10:30 पाहता येईल. महिला T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या गटाच्या सामन्यात भारताने बांगलादेशाचा 5 खेळाडू राखून पराभव केला. मॅन्चेस्टर इथं काल रात्री झालेल्या या सामन्यात बांगलादेश संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला आणि निर्धारित 20 षटकात 136 धावा केल्या. भारताने 5 खेळाडू गमावत हे लक्ष 17व्या षटकातच पूर्ण केलं. शेफाली वर्माने 34 चेंडूत 53 धावा केल्या, ती सामनावीर ठरली. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये आज बेलफास्ट इथं भारत आणि यजमान आयर्लंड संघादरम्यान पहिला T20 सामना होत आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6 वाजता हा सामना सुरू होईल. भारत आणि आयर्लंड यांच्यात दुसरा आणि अंतिम T20 आंतरराष्ट्रीय सामना येत्या रविवारी होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अंमली पदार्थांच्या व्यसनाचं आव्हान साऱ्या जगाला भेडसावत असून भारताने त्याविरुद्ध जोरदार लढा उभारल्याचं केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन. पॅक्स सिलिका समिट AI तंत्रज्ञानाच्या करारावर भारतासह 34 देशांच्या स्वाक्षऱ्या. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकाच्या मसुद्याला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी, चालू अधिवेशनात सरकार विधेयक मांडणार. छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन आणि श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास अपहार प्रकरणी 2 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, 8 आरोपींना अटक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: मीटर म्हणजे 1287 किलोहर्ट्झांचे आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चॅनलावेळ्यान तुम्ही ऐकतात दनपारच्या सभेतल्यो ह्यो तरेकवार कार्यावळी. 1:40 झाल्यात. आयकपाक रावात सदा फुली रोखडीच.
2: जल्दी टिफिन पॅक करो राजू, मोबाईल छोडो.
3: अरे दीदी, वो बँक का नंबर चाहिए, रिफंड ही नहीं है. मिल गया, अब भी कॉल करता हूँ दीदी.
2: बिना नंबर जांचे अक्सर जालसाज बैंक की नकली वेबसाइट और फर्जी नंबर से पैसों की धोखाधड़ी करते हैं.
3: तो फिर सही नंबर,
2: बैंक की ऑफिशियल वेबसाइट या तो कार्ड.
3: आपने तो बचा लिया दीदी.
2: काम से नहीं.
4: RBI कहता है,
5: सही वित्तीय बर्ताव करे आपका बचाव.
1: आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चॅनलावेळ्यान ही असा सदा फुले.

ऐक पेनो, पावसाची ही गीतां ह्या उपरांत धर्मानंद गोलतकार आणि निशानी गळये ऐकूया उल्हास पैरायकार हांचे गीत.

आकाशवाणी पणजी केंद्राच्या माधे चॅनला वेल्यान ही आशिली सदाफुली घेऊन आयली पावसाची गीतां. ह्या उपरांत बरोबर 2 वरांचेर दिल्ली केंद्रा वेल्यान खबरो आमी सहक्षेपीत करता. पयली इंग्लिशीतल्यान, 2 वरां 15 मिनटांचेर हिंदीतल्यान, 2 वरां 30 मिनटांचेर आमच्या केंद्रा वेल्यान चित्रसंगीत आयकत रावात आकाशवाणी पणजी केंद्राचो हो मादय चॅनल.

आकाशवाणी पणजी केंद्राचो हो मादे चॅनल 233.1 मीटर म्हळ्यारूच 1287 किलो हर्ट्झांचेर तुम्ही आयकतात दनपारच्या सभेतल्यो ह्यो तरेकवार कार्यावळी. 2 वरां जावन 30 मिनटां जाल्यात. चित्रसंगीत.

चित्रसंगीत कार्यावळ सुरू करतना तुम्ही ऐकले लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर हांणी गायले धनवान फिल्मातले हे गीत. हृदयनाथ मंगेशकर हांचे संगीत आशिल्ले साहिर लुधियानवी हांच्या गीता खातीर. आणि आता चित्रसंगीत कार्यावळ फुडें व्हरच्या पयली हवामानाविशी ही माहिती. पणजेचे वेधशाळेन आमकां दनपारच्या 2 वरां जावन 5 मिनटांचेर कळीत केले ते माहिती प्रमाण ही हवामाना विशीं माहिती. फाटल्या 24 वरांत गोंयांत साधारण ते मध्यम प्रमाणांत पावस पडला. पावसाची नोंद जाल्या ती अशी आसा. धारबानोड्या 26.2 मिलीमिटर, पणजे 19.6, मडगांवां 22.6 मिलीमिटर, फोंड्या 30, पेडण्या 40.6, दाबोळे 35.2 तर मुरगांवां 34.2 मिलीमिटर पावसाची नोंद जाल्या. ओल्ड गोवा 7.8, काणकोणा 6.6, केप्या 10, सांग्यार 7.2, वाळपय 7.3, साखळे 12.2 आणि म्हापशा 12 मिलीमिटर पावसाची नोंद जाल्या. पणजेच्या वेधशाळेन नोंद केल्या त्या प्रमाण चडांत चड तापमान पणजे शारांत 32 डिग्री सेल्सियस तर उण्यात उणे 23.8 आणि मुरगांवां 30.6 तर 22.6 ह्या कमीत कमी तापमानाची नोंद जाल्या. हवामानाविशी अंदाज आणि शिटकावणी. आयज सावन 2 जुलय मेरेन साधारण ते मध्यम प्रमाणात पाऊस पडटलो अशी हवामान खात्यान अंदाज उक्तायला. शिटकावणी दिल्या ती अशी आसा. गोंयांत कांय कडेन मोठ्या प्रमाणात पाऊस पडपाची शक्यताय. येलो अलर्ट हवामान खात्यान जारी केला. शेतकामत्या खातीर हवामाना विशीं माहिती.

आंधी फिल्मात लता मंगेशकर आणि किशोर कुमार राव लेबरमन हांणी संगीतबद्ध केल्ले गुलजार हांचे गीत आशिल्ले आणि ह्या उपरांत परतून एकदा राहुल लेबरमन हांचे संगीत गुलजार हांची रचना मासूम फिल्मात आरती मुखर्जी.

0: मासूम फिल्मात आरती मुखर्जी, तुम्ही ऐकतात चित्रसंगीत आणि या उपरांत आशा भोसले.
1: संगीतातलो ध्रुवतारो म्हणून जो आवाज आम्ही वळखतात तो म्हळ्यार आशा भोसले. हांचो जन्म 8 सप्टेंबर 1933 वर्सा जाल्लो. तांचे घराणे संगीत हीच जीण मानून जगपी. वयाच्या 10 वर्सां सावन ती गायता. गोरी गोरी पान ते ऋतू हिरवा मेरेन, तशेंच चंद्रिका ही जणू ह्या नाट्यगीता सावन ते खल्लास कंबक्त इश गीता मेरेन हो आवाज पावता. 1943 वर्सा माझा बाळ ह्या फिल्मातल्यान आपली कारकीर्द तिणे सुरू केली.

स्वताक सिद्ध करपाचे एक व्हड आव्हान आशा भोसले हांच्या फुडल्यान आशिल्ले. लागी लागी 8 वर्सां तिणें संघर्श केलो. 1957 वर्सा रिलीज जाल्ल्यो नया दौर खऱ्या अर्थान एक नया दौर तिच्या जिणेन घेवन आयलो. तुमसा नही देखा, हावडा ब्रिज, मेरे सनम, कश्मीर की कली अशा अनेक फिल्मातल्यान हो आवाज आयकुप्या मेरेन पावलो. आर डी बर्मन हांणी संगीत दिल्ले पिया तू अब तो आजा ह्या गीतातल्यान आयकुप्यांक एक नवी आशा मेळ्ळी.

1981 वर्षा उमराव जान फिल्मातल्या दिल चीज क्या है इन आंखों की मस्ती में सारख्या गीतातल्या नवाशाचे नवे रूप गजल गायिका आमच्या मुखार आयली. दिल चीज क्या है आणि मेरा कुछ सामान ह्या गीता खातीर तांका राष्ट्रीय पुरस्कार फावो झाला.

हिंदी वांगडा हेर प्रादेशीक भाषेन तिची कारकिर्द नवी मॉडर्ना घेताली. मराठीन तिणे सुधीर फडके, श्रीधर फडके सारख्या संगीतकारा बरोबर काम करून आयकुप्यांच्या मनान आपले वेगळे अशे स्थान निर्माण केले. जीव लगा राहिले रे दूर घर माझे हे गीत तर तिणे एका हाती गावन दाखवले. 20 भाषांनी 13,000 वयर गीत गावपी गायिका म्हणून सन 2009 वर्सा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्डान तिची नोंद झाली.

शास्त्रीय संगीत गजल सुगम संगीत कॅबरी अशा सगळ्या प्रकारांत सगळ्या अंदाजान हो आवाज आमच्या मेरेन आयज लेगीत त्याच नेटान पावता जिणेन खुबशा संकटान तोंड दिवन दुखाचे कडू प्रसंग फाटी दवरून ती म्हणटा दुख को याद रखूंगी तो कैसे जमाने में आगे बढूंगी एक असो आवाज असो सूर असे व्यक्तिमत्व ज्याचे वर्णन करपाक शब्द लेगीत कमी पडटात ती म्हळ्यार आशा भोसले भारतीय संगीताचो इतिहास तिचे योगदान केन्नाच विसरचो ना

सागर फिल्मात आशा भोसले आणि एस पी बालसुब्रमण्यम, चित्रसंगीत कार्यावळीतले हे निमाणे गीत. तीन वरांचेर कांय खिणा भितर दिल्ली केंद्रावेल्यान खबरो आमी सहक्षेपीत करता. आयकपाक रावात. पयली हिंदीतल्यान, 3:05 इंग्लिशेतल्यान आणि आमच्या स्टुडिओतल्यान दिल्ल्यो मुखेल खबरो 3:10.

0: नमस्कार, ह्यो आसात कांय मुखेल खबरो. भारताक जगातले पांचवे जहाज बांदणी राष्ट्र घडोवपाची सरकारची मोख आसा अशें बंदर, जहाज बांदणी आनी उदका मार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल हांणी सांगला. आयज पणजेंत कॅप्टन ऑफ पोर्ट कार्यालयाच्या नव्या इमारतीच्या उक्तावण सुवाळ्या वेळार ते उलयताले.
1: गोवा वॉटर मेट्रो प्रोजेक्ट व्हिच वॉज अर्लियर इन विशेष इन अ लेटर फेज has now been brought into phase 1 implementation priority. अगर वाटर मेट्रो सक्सेसफुली ऑपरेट की गई है कोसिन में, उसी हिसाब से गोवा में भी इसको विशेष रूप से बढ़ावा देना चाहिए. तो इसलिए सीएम साहब का रिक्वेस्ट को और गोवा की जनता की रिक्वेस्ट को हमने मानकर ये आज मैंने ऐलान किया है.
0: देशान आंतरदेशीय जहाज कायदो लागू करपी गोंय हे पयले राज्य आसा अशें मंत्री सोनोवाल हांणी म्हटला. नवे पर्यटन क्रूज टर्मिनल 6 म्हयन्या भितर तयार जातले अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी कॅप्टन ऑफ पोर्ट कार्यालयाच्या उक्तावणा उपरांत सांगला. 30 सप्टेंबर मेरेन गोवा मारिटायम बोर्डाची स्थापणूक जातली ते खातीर रचना प्रक्रिया पयलीच सुरू जाल्या अशें भौशीक बांदकाम मंत्री दिगंबर कामत हांणी आयज कॅप्टन ऑफ पोर्ट कार्यालयाच्या उक्तावणा उपरांत सांगला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयतारा 28 जूनाक आकाशवाणीच्या मन की बात कार्यावळीन उलोवप करतले. केंद्रीय घर मंत्री अमित शहा हांणी ड्रग्सच्या धोक्याक लागून राष्ट्रीय सुरक्षा, भौशीक स्थिरताय, अर्थिक हितसंबंध आणि देशातल्या तरणाट्यांच्या फुडाराक धोको निर्माण झाला अशें सांगून ड्रग्सा आड एकवटी झुजपाचो उलो मारला. खेळ क्रिकेट खेळांत 2 सामन्यांच्या मालिकेतलो पयलो T20 आंतरराष्ट्रीय सामनो बेलफास्ट हांगा भारत आणि आयर्लंड वांगडा मदीं सांजे 6 वरांचेर सुरू जातलो. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

233 एक मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्सांचेर आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनला वेल्यान आमी उलयता. आमच्या स्टुडिओतल्या घड्याळांत 3:12 जाल्यात. दनपारची ही सभा आता सोपवून आमी तुमचो निरोप घेता. याद आसुनी FM रेनबोच्या वितरावणेत आणि विविध भारतीच्या विज्ञापन वितरावणी सेवेवरवी कार्यावळी ह्या वेळार चालू आसात. म्हादय चॅनलाचेर सांजवेची सभा 5:30 सुरू जातली. तो मेरेन निरोप दियात. नमस्कार.

नमस्कार, ह्यो आसात मुखेल खबरो. केंद्रीय बंदर जहाज येरादारी आनी उदका मार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल हांणी आयज पणजेंतल्या नव्या कॅप्टन ऑफ पोर्ट्स टर्मिनल इमारतीचें उक्तावण केलें आनी प्रस्तावीत गोंय उदका मेट्रो प्रकल्पाक केंद्र सरकार प्राधान्य दिता अशें जाहीर केलें. गोंय सरकार संवसारीक दर्जाची मरीटायम यंत्रणा उभारतलें. खेरीज नुस्तेमारी खातीर लागपी मुळावी बांदावळ नीलक्रांती शाश्वत उदरगती सयत पर्यटना खातीर काम करता अशें मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी म्हळां. प्रधानमंत्री मत्स्य संपदा येवजणे खाला काणकोण तालुक्यांतल्या साळेरी खोल ह्या नुस्तेमारी गांवांत 10,76,00,000 रुपया खर्चून नव्यो साधन सुविधा तयार करतले अशी माहिती नुस्तेमारी खात्याचे मंत्री निळकण हळर्णकार हांणी आयज दिली. 30 सप्टेंबर मेरेन गोंय मरीटायम मंडळाची स्थापणूक जातली ताचे खातीर तयारी करपाची प्रक्रिया पयलींच सुरू जाल्या अशी माहिती भौशीक बांदकाम खात्याचे मंत्री दिगंबर कामत हांणी दिल्या. नशामुक्त भारत मोहीम ही लोकांच्या सहभागान चलपी एक लोकचळवळ जाल्या अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज सांगले. गुंवळे वखदांक लागून राष्ट्रीय सुरक्षा आनी तरणाट्यांच्या फुडाराक धोको आसा अशें सांगून केंद्रीय घरमंत्री अमित शाह हांणी गुंवळे वखदां आड एकवटीत लढो दिवपाचो उलो मारला. शिवराज्याभिशेक दिना निमतान साखळे रविंद्र भवनांत आयज 26 जून ते 28 जून ह्या मजगतीं 3 दिसांच्या किर्तन महोत्सवाचें आयोजन केलां. म्हाजें घर येवजणे संबंदीत कागाळी आनी प्रश्नांचेर उपाय काडपा खातीर

स्तरी गीत गजलींची कार्यवळ 8:45 समाचार संध्या 9 न्यूज 8:09 ह्यो कार्यावळी आमी दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत करतली. 9:15 स्पॉटलायट आणि 9:30 करंट अफेअर्स ह्यो कार्यावळी आणि 10:00 ऐकूंक रावात मराठी मागणी गीतांची कार्यावळ मनपसंत गीते. ह्या कार्यावळीन तुम्ही आमच्या व्हॉट्सअप नंबराचे मेसेज करून आपल्या आवडीचे गीत मागू शकता आणि त्याच्या खातीर आमचा फोन नंबर असा 8380071054 8380071054 ह्या नंबराचे मुजरत आमच्या 10 ते 11 मजगती मेसेज करा तुमच्या आवडीचे गीत आणि 11:10 आयच्या दिसापुरती तिसरी आणि निमणी सभा सोपतली.

पण आता जाणून घेऊया फाल्याच्या दिसा वित्रापच्यो महादेचंदलाच्यो कार्यावळी. फाल्या सकाळची पहिली सभा सदचे भशेन सुरू जातली 5:53. सवरा 45 मिनिटांचेर शेतकामत्याक माहिती हातून आयकात पाचोळीची लागवड हे विशयी रघुनाथ जोशी हांणी दिल्ली माहिती. 50 मिनिटांचेर संजीवनी या कार्यावळीत पित्ताशयाची दुयेसा आणि आयुर्वेद हे विशयी वैद्य आदित्य बर्वे हांणी दिल्ली माहिती तुमकां आयकूंक मेळटली. 7:05 शुभप्रभात. 8:50 चित्रसंगीत. 9:02 आयकात मराठी गीतांची कार्यावळ. 10:05 असतली कातारांची कार्यावळ. 10:30 हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात आयकात सुमन वरेरकर हांच्या गायनात राग कोमल रिषभ आसावरी. 11:05 गाता रहे मेरा दिल. 11:30 दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत केल्ली कार्यावळ असतली स्टम्प. 12:10 अस्तुरी या कार्यावळीत वडाची पुनव आमचे संस्कृतीक दायज हे विशयी सुनंदा उदय केरकर हांणी दिल्ली माहिती तुमकां आयकूंक मेळटली. 12:30 स्वर संगम या कार्यावळीत विदुषी माणिक वर्मा हांच्या गायनात देशरागन ठुमरी तसेच विदुषी शोभा गुरटू हांच्या गायनात ठुमरी आणि कजरी तुमकां आयकूंक मेळटली. 1:05 कान ओवळा. 1:40 आयकात सदाफुली. 2:30 हिंदी फिल्मी गीतांची कार्यावळ असतली आणि 3:10 दनपारची सभा सोपतली. आमची सांची सभा सुरू जातली 5:28 सुर्वे गायकात 5:30 मराठीतल्या युवणीत शिक्षण आणि स्वावलंबनाचे नाते प्रकाश पाठक हांचे उलोप. 15:00 शब्दुली. 35:00 आयकात कातारांची कार्यावळ. 7:00 भावगीतांची कार्यावळ असतली. 7:20 कोकणीतल्यान प्रादेशिक खबरो झाल्या उपरांत 7:30 चावडेर या कार्यावळीत आयकात कृष्णा माशेलकर आणि संगत्यांनी सादर केली भजनाची कार्यावळ. 8:15 हिंदी फिल्मी गीतांची कार्यावळ असतली. 10:00 नॅशनल प्रोग्राम ऑफ म्युझिक ही कार्यावळ आम्ही दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत करतले आणि 11:10 फाल्याच्या दिसापुरती तिसरी आणि निमणी सभा सोपतली.

ऐकबानो येता एक नदर 105.4 MHz एफ एम रेनबोच्या कार्यावळींचेर. ह्या खिणाक तुम्ही ऐकू शकता रेनबो सांज ही कार्यावळ. 7:10 फोन इन तुमची पसंती. 8 वेळ कातारांचो. 8:30 ऐकात सदाबहार गीता. 9:15 पश्चिमी संगीताची कार्यावळ फ्रायडे फिएस्ता. 10:05 आर जेज चॉईस आणि 11:10 द लेटार. आणि 12:06 आमची एफ एम रेनबो वरवी सभा याच्या दिसापुरती सोपतली. ह्यो सगळ्यो कार्यावळी आयकुप्यानो तुमकां न्यूज ऑन एअर ह्या एपार आयकूंक मेळटली. तशेंच आयकात ऑस्ट्रेलिया भारत आणि ऑस्ट्रेलिया मजगती जावपी आयसीसी वुमन्स T20 वर्ल्ड कप खेळाचे प्रत्यक्ष वर्णन 105.4 MHz. हे आशिल्ले आमच्या म्हादय चॅनलाचेर तशेंच एफ एम रेनबोत वितळपाच्यो तरेकवार अश्यो कार्यावळी. ऐकपानो आता जाणून घेऊया आयच्या दिसाचे हवामान. गोय वेधशाळेन कळीत केला त्याप्रमाण आयच्या दिसा पणजेत चडात चड तापमान 32 डिग्री सेल्सियस तर उण्यात उणे तापमान 23.8 डिग्री सेल्सियस इतले नोंद जाला. गोयांत येता त्या 4 दिसांक म्हळ्यार 26, 27, 28 आनी 29 ह्या तारखेक बारीक ते मोठ्या प्रमाणान पावस पडपाची शक्यता गोय हवामान खात्यान उक्तायल्या. गोयचे तशेंच महाराष्ट्राच्या नुस्तेपाकप्यांक गोय हवामान खात्याची विशेष अशी शिटकावणी कांयच ना.

0: तुमची सांज आनिकय मोगाची करपा खातीर एफएम रेनबो घेवन येता तुमचे खातीर हॅलो गोंयकारा 1 फेब्रुवारी 2026 सावन सांजवेळा 8 वरांचेर कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. तुमच्या लागींच्यांक घरच्यांक मेसेज करात. आमचो नंबर असा 8380071054. नातर फोन करून तुमच्यांनी तुमची मेसेज पावू येता. आमचो नंबर 2421285 आनीक 2224457. हॅलो गोंयकारा. दर आयतारा एफएम रेनबोंत सांजवेळा 8 वरांची कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. हॅलो गोंयकारा.
1: हॅलो

ऐकबानो, नीलम पालेकर हांच्या आवाजान तुम्ही नुकतीच ऐकली दत्तर भिकाजी घाणेकर हांची गीत रचना. संगीत पुरुषोत्तम पै आणि आनंद सातोसकर हांचे. कार्यवाही निमण्या सुवातेर ऐकूंक दिता कृष्णा सिग्नापूरकर हांचा आवाज.

ऐकपनो सुंदर अशा या गीता संगता गायची शब्दुली ही कार्यवळीतल्यान सोपता. तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचे म्हादय चॅनल. 17:30 जाल्ली आसा. ऐकूया कोंकणीतल्यान खबरो.

नमस्कार, आकाशवाणी पणजी, हांव अक्षता छत्रे तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. नशामुक्त भारत मोहीम आतां लोकांच्या सहभागान चलपी लोकचळवळ जाल्या अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज सांगले. विकसीत भारत घडोवपा खातीर सगल्यांनी एकठांय येवन नशामुक्त भारत उबो करचो अशें आवाहन तांणी केलें. हो संकल्प विकसीत भारत तयार करपाक एक बुन्याद म्हणून काम करतलो असो विश्वास तांणी उक्तायलो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयतारा 28 जूनाक ऑल इंडिया रेडिओचेर मन की बात या कार्यावळीवरवी भारतातल्या आणि

0: परदेशातल्या लोकांकडेन आपले विचार मांडटले. मैनाळ्या रेडिओ कार्यावळीचो हो 135वो भाग आसतलो. गोळे वखदांक लागून राष्ट्रीय सुरक्षा, सामाजीक स्थिरताय, आर्थिक हितसंबंध आनी देशातल्या तरणाट्या फुडाऱ्यांक धोको निर्माण जाता अशें सांगून केंद्रीय घरमंत्री अमित शाह हांणी गोळे वखदा आड एकवटीन झूंज दिवपाचो उलो मारला. हे बद्दल उलयतना तांणी सांगले,
1: नार्को ऑफेंडर्स आज टेक्नोलॉजी से सक्षम बने हुए हैं, वो नेटवर्क आधारित बन चुके हैं और मल्टी डोमेन अपराध के रूप में भी आज हमारे सामने खड़े हैं. ये सभी चीजें ये लड़ाई को और कठिन बनाती है. इसलिए हमारी प्रतिक्रिया एक रोड मैप आधारित होनी चाहिए और उसमें आधुनिक इंटेलिजेंस लीड बेस्ड प्रतिक्रिया होनी चाहिए, टेक्नोलॉजी ड्रिवन अप्रोच होना चाहिए और नेटवर्क सेंट्रिक लड़ाई हमें करनी पड़ेगी.
0: देशान गुळे वखदा आड आनी त्याच्या व्यापारी जाळ्या आड लढो दिवपा खातीर समन्वय आनी तंत्रज्ञाचो वापर गरजेचो आसा हाचेर केंद्रीय घरमंत्र्यांनी भर दिलो आनी म्हळे,
1: ड्रग के व्यापार करने वालों के प्रति रूथलेस अप्रोच रखना है और ड्रग के विक्टिम जो है जिनको आदत लग गई है उनके प्रति सिंपथेटिक अप्रोच रखना है. हमारी सद्भावना ही वो बच्चों को फिर से सामान्य जीवन के साथ जोड़ सकती है.
0: केंद्र सरकारान पासपोर्टात अर्ज करपाचो शुल्क वाढयला. हो नेम 1 जुलैसावन लागू जावपाचो आसा. परराष्ट्र मंत्रालयान जाहीर केल्ले अधिसुचोवणे प्रमाण सुधारित शुल्का खाला तत्काळ येवजणेवरवी नवो पासपोर्ट जारी करपा खातीर वा पासपोर्टाचे नुतनीकरण करपा खातीर 5,000 रुपया शुल्क आकारतले. जाल्यार 60 पानांचो पासपोर्ट वा ताचे नुतनीकरण करपा खातीर 3,500 रुपया शुल्क थारायला. तत्काळ येवजणे खाला हाचो खर्च 6,000 जातलो. नवीन नेमा प्रमाण 36 पानांचो पासपोर्ट वायट जालो वा इबाडलो जाल्यार ताच्या सुवातेर नवो पासपोर्ट जारी करपा खातीर 5,000 रुपया आनी 60 पानांच्या पासपोर्टा खातीर 6,000 रुपया शुल्क आकारतले. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र देणगी प्रकरणात उत्तर प्रदेश सरकारान खर पावला उभारून 8 आरोपी आणि हेर अज्ञात व्यक्तीआड पहिली एफआयआर नोंद केल्या. मुखेलमंत्री योगी आदित्यनाथ हांच्या निर्देशाप्रमाण तयार झाल्या खाशेल्या तपास पंगडाच्या सुचवणे उपरांत ही एफआयआर दाखल झाली. काही दिसां पहिली श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टाक मेळिल्ल्या देणगी आणि अर्पणांच्या चोरयेची गजाल उजवाडाक आयली आणि ट्रस्टान खाशेली चौकशी करची मागणी केली. ते उपरांत उत्तर प्रदेशाचे मुखेलमंत्री योगी आदित्यनाथ हांणी खाशेलो तपास पंगड तयार करपाचे निर्देश दिले. परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर हांणी ऑपरेशन अस्मिताची घोषणा केली. हे उपरांत भारतीय वायुसेनेची 2 C-17 विमानां मजत दिवपा खातीर व्हेनेझुएलाच्या दिकेन भायर सरल्या. या कठीण काळांत व्हेनेझुएलाच्या सरकाराक आणि लोकांक आधार दिवपाक भारत कटिबद्ध आसा अशें सोशल मिडियाचेर पोस्ट करून डॉ जयशंकर हांणी सांगले. हवामान. भारतीय हवामान खात्यान उपहिमालयन अस्तंत बंगाल, सिक्कीम, बिहार, दर्यादेगेवयलो आंध्र प्रदेश, कर्नाटक, कोकण, गोंय, मध्य महाराष्ट्र आणि काय वाठारांनी व्हड प्रमाणांत पावस पडपाचो अदमास काढला. तशेंच फुडले 2 ते 3 दिसांनी दिल्ली, झारखंड, ओडिशा, पंजाब, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, लडाख, अस्तंत बंगाल, उत्तराखंड, विदर्भ आणि अस्तंत राजस्थानात वीज आणि वादळी वाऱ्यासयत गडगड येवपाचो अदमास हवामान खात्यान उक्तयला. खेळ. फिफा विश्वचषकान आयज सकाळी न्यू जर्सी स्टेडियमाचेर जाल्ले मॅचेन जर्मनीचेर 2-1 अशी जैत मेळोवन इक्वेडोर विश्वचषकाच्या नॉकआउट पांवड्यार पावला. जाल्यार आयज राती नॉर्वे फ्रांसा आड आणि इराक सेनेगल संघा आड खेळटलो. दोनूय खेळ मध्यान राती 12:30 सुरू जातले. इतले मजगती काल राती इंग्लंडातल्या मॅन्चेस्टरांत जाल्ल्या बायलांच्या T20 विश्वचषकान भारतान बांगलादेशाक 5 विकेटींनी हारायलो. इतल्यान हे खबरापत्र सोपले. आमच्या मुखावयले खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले फाल्यां सकाळी 8:40. नमस्कार.
2: श्रोते हो, मनाच्या तारा हळुवारपणे छेडणार भक्ती संगीत.
3: तरल स्पंदन जागवणार भाव संगीत.

0: हे सर्व मराठी गीतांच्या मैफिलीतून रोज सकाळी
1: महादेवी वाहिनीवर 9:30
0: आणि FM वाहिनीवर 10:10
1: अगदी रोज.
2: मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं, मला सांगा सुख म्हणजे.
0: आकाशवाणीच्या पणजी केंद्रावर महादेवी वाहिनी 233.1 मीटर म्हणजेच 1287 किलोहर्ट्स
1: आणि FM रेनबो 105.4 मेगाहर्ट्स वर
0: ऐकत रहा मराठी गीतांची मैफल
1: अगदी रोज.

अकबानो निकतेच मेगले टीचर हेंथोनेत आनी एम्बॉयर हांच्या आवाजातले कातार क्रिस पेरी हांचे हे कातार आशिल्ले. कार्यावळीन मुखावेल्या सुवातेर आयकूंक दिता पास्कल दी कलांगूट हांच्या आवाजातले कातार. एडविन दी कोस्ता हांचे कातार आयकुया संगीत नॉर्मन कार्दोस आनी जोसिनो हांचे.

आयकपानो कातारांच्या करवेन निमण्या सुवातेर आयकूंक दिता कॉमेडियन जेसस हांच्या आवाजान बस कंडक्टर हे कातार.

0: समाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीर राष्ट्रीय पुरस्कार 2026 खातीर अर्ज आमंत्रित करता. भारत सरकारच्या समाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयान वर्ष 2026 दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीरच्या राष्ट्रीय पुरस्कारांखातीर ऑनलाईन अर्ज स्वीकारूंक राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in सुरू केला. दिव्यांग व्यक्तीच्या आंतरराष्ट्रीय दिसाच्या निमतान दर वर्षा 3 डिसेंबर हे दिसा प्रतिष्ठेचे नागरी पुरस्कार भेटयतात. दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरण आणि आसपावा खातीर केल्ल्या आगळ्या वेगळ्या यत्नांखातीर आणि मोलादीक योगदानाखातीर दिव्यांग व्यक्ती आणि संस्थांचो भोवमान करतात. सर्वसमावेशक वाटेकारपणाक उमेद दिवप आणि शिक्षण, रोजगार, नवो उपक्रम, समाजसेवा तशेंच सुलभताय अशा विंगड क्षेत्रांतली व्हड कर्तृत्वां मुखार हाडप आणि दिव्यांग व्यक्तींक समाजाच्या मुखेल प्रवाहांत हाडपाक गती दिवप हो या पुरस्कारांफाटलो उद्देश आसा. ऑनलायन नामनिर्देशन प्रक्रिया 15 मे 2026 सावन सुरू जाल्या आणि ती 31 जुलै 2026 मेरेन चालू उरतली. नामनिर्देशन फकत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in हाचे वरवींच स्विकारतले. परत एकदा ऐकात www.awards.gov.in हाचे वरवींच स्विकारतले. सविस्तर मार्गदर्शक तत्वां खात्याच्या संकेतस्थळार उपलब्ध असात. संकेतस्थळ www.depwd.gov.in. परत एकदा ऐकात www.depwd.gov.in. निमाणी तारीख 31 जुलै 2026.
1: दोनशे 33 अंश 1 मीटर अर्थातच 1287 किलोहर्ट्सवरून आपण ऐकत आहात आकाशवाणी पणजी केंद्राची ही महादेववाहिनी. श्रोते हो, सायंकाळचे 7 वाजलेले आहेत. सादर करीत आहोत कार्यक्रम 3 सांचा.

श्रोते हो, तिन्ही संजा या कार्यक्रमात आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. कार्यक्रमात सर्वात आधी ऐकूया महालक्ष्मी अय्यर यांचा स्वर.

मी बबन्याच म्हणतलंय. माझं पोटचं पोर मा तू, मगे घरात हाको मारताना ही नाटका कत्या? शांती काकी हसतच म्हणाल्या, मासे महाग आहेत, आंबेही महाग होते, आता थोडे स्वस्त आवलेत. फणस वगैरे मिळेल एखादा माझ्या मित्राकडून. आपण काय श्रीमंत माणसे नव्हे ना, ना आपली बाग आहे ती. रोजचंच जेवण कसंबसं जेवून राहणारे आपण कसं होणार? बाबा नाराजीच्या सुरात म्हणाला, ता देवार सोड, माझ्या रवळनाथाकच काळजी माझी. निभावून कसा नेत ता ते काच ठाऊक. शांतिकाकी रवळनाथाला हात जोडून म्हणाली. रवळनाथावरील असलेला तिचा विश्वास पाहून बबन्याच्या मनात आलं की ती देवभोळी आहे माझी आई. आपणच काहीतरी करून तिच्या मनासारखं घडवावं, खुश होईल म्हातारी नंतर. शांतिकाकीने संध्याकाळपासूनच मातीच्या घराची झाडलोट सुरू केली होती. चार खोल्यांच्या त्या घरात पाहुण्यांना राहायला नको वाटता कमा नये, कंटाळा येऊ नये, एवढंच तिच्या मनाने घेतलं होतं. जुन्या प्रत्येक वस्तूवरून कपडा फिरवीत ती घर स्वच्छ करत होती. बाहेर काळोख ताटी करून राहिला होता, घरातही काळोखाचं साम्राज्य पसरलं होतं. एक चमचा तेल घालून तिने तुळशीपुढे पणती लावली. त्याचा मंद प्रकाश आजूबाजूच्या वातावरणाला पूरक ठरत होता. ह्या काय, आज फक्त पेजच? दयाकाकांनी विचारलं. ती साठवून ठेवतेय धान्य, तिचा भाऊ येणार आहे ना, चाकरमानी, मुलांच्याही परीक्षा आटोपल्या असतील. पाहुण्यांचा चार दिवस आपल्याकडे मुक्काम आहे, पुढे दोन तीन दिवस पेज जेवायचीच तयारी करा. शांतिकाकी काही बोलणार तोच बबने हसत म्हणाला, ह्याचा आपला नको होता. असं म्हणत शांतिकाकीही पेजेचं ताट घेऊन जेवायला बसली. तू पैशाचं काय ता बघ, माका मजुरी मिळणार नाही आताशी. तू पेपर टाकतय पण पैसे काय मोठेसे मिळणत नाहीत. मित्रांकडे बघ विचारून, दयाकाका म्हणाले. हो मी बघतो उद्याच्या दिवसात, तुम्ही नका काळजी करू, बबन धीर देत म्हणाला. पाहुणे येणार या विचारातच सगळ्यांचा डोळा लागला. अरे उठ बेगिना, काहीतरी बघ, फणस आमे घेऊन ये खैसून तरी, पापलेटाचा नाही तर इस्वनाचा बघ काहीतरी. शांतिकाकी बबनचे पांघरून काढत म्हणाल्या, गे परत परत सांगा नको हा, मी करतय असं म्हटलंय मा, पैसे व्हय या सगळ्यांका. त्याच्या उत्तराने शांतिकाकींचा चेहरा एकदम उतरला. तू नको काळजी करू, मी बघतय काय करूच आता. तिच्या उतरलेल्या चेहऱ्याकडे पाहत बबन म्हणाला, आणि अंतरुणातून उठून शर्ट अंगात चढवीत, केसांवर हात फिरवीत, चपला पायात अडकवून तो बाहेर पडला. रे चाय तरी पिऊन जा, दयाकाका ओरडले. मग इलय काय पितय, असं सांगत तो वाटेला लागला. अंगात मळलेला फाटका बनियान नि हाफ पॅन्ट अशा अवतारात दयाकाका पडवीत एरझारा घालीत होते. ऐकल्यात, कपडे थोडे बरे घाला हा, पको इलो काय बबन्याचे घाला कपडे, शांतिकाकी म्हणाली. तिच्याकडे दुर्लक्ष करून मानेला झटका देत दयाकाका पुन्हा फेऱ्या मारू लागले. मी जरा राणीबहिणीकडे जाऊन येतोय, असं म्हणत शांतिकाकी पायऱ्या उतरून चालू लागली. गे म्हणी असंय घरात, शांतिकाकीचा आवाज ऐकून राणीबहिणी बाहेर आली. काय गे काकी, काय झालं? इति राणीबहिणी, तुमच्या शेतात वाली गमतत मा, माका दिशा 550 पेणी हो, माझो भाव येता उद्या मुंबईसून, आणि एकाद दुसरो फणस दिल्या तर बरा होईल. मी या तुमच्या शेतात काहीतरी काम करूक लगन, शांतिकाकी हात जोडून म्हणाल्या. राणे बहिणीने न बोलता वालीच्या 5-6 पेंड्या नि 2 फणस तिच्या पुढ्यात ठेवले. 8 दिस पाणी शिपूक मदत करा नंतर, असं मोघम बोलून ती आत निघून गेली. काकीने दयाकाकांना हाक मारून ते सारे सामान घरी घेऊन आली. बबन्या घरी येऊन बसलाच होत, दयाकाकांचं त्याच्याकडे लक्ष गेलं. काय रे मिळाले पैसे? दयाकाका विचारित होते. हा 700 रुपये मिळाले रामण्णांकडून, चिरी उचलायला बोलावलंय त्याबद्दल 15 दिवस. बबन डोक्यावरचा घाम पुसत सांगू लागला. पण 700 रुपयात 4 दिवसाचे मासे आमे येतले काय रे? सुस्कारा सोडत दयाकाका बाजावर येऊन बसले. काहीसा विचार स्वतःशीच करत ते जाऊन येतो असे सांगून घराबाहेर पडले. नि थोड्याच वेळात घरी परतले. शांतिकाकी

0: श्रोते हो, सुंदर अशा या गीतानंतर आता आपण ऐकूया पाहुणे ही गौरी भालचंद्र कुलकर्णी यांची कथा.
1: अरे बाबण्या, परवा सकाळी माझो भाव पको बायले पोरांका घेऊन येता. आमच्याकडे खूप दिसानी राणेवणीकडे फोन केल्यान निरोप देऊक. उठ बस बरी करूक होई हा त्याची. ऐकतायस मा मी काय म्हणताय ता? अरे लक्ष खय असा तुझो? शांती काकी आज आनंदात होत्या. अगे होय, किती मोठ्यान ओरडतय. मुंबईचे लोक येणार आहेत, शुद्ध मराठीत बोलण्याचा प्रयत्न कर माझ्याशी. आणि बबन म्हण. बबन्या काय बबन्या, नोकरासारखं वाटतं ते. बबन वैतागत म्हणाला, माझी आपली हीच भाषा, माका नाही मराठी जमना धड.

0: वाटच बघत होती. काय गेल्यात? शांतिकाकीने थकलेल्या आवाजात दयाकाकांना विचारलं. मिशाळांकडे. त्यांचे नाल काढूचे असत, मी सोलून देऊचे असत. 25 माडांचे त्या ठरवून इलंय. 1000 रुपये दिल्याने आधी. असे सांगत ते पंचाने घामपुसत पुन्हा बाजावर बसले. दुपार होऊन गेली. मिळालेल्या पैशातून हापूस आंबे आणून बबांनी घरात ठेवले. मासे उद्या जाऊन आणतय, झक्कास कालवण कर हा आई, त्याने बजावलं. तुझी मामा मामी आणि त्यांची 2 मुलं सगळी जण येतली. पाहुण्यांच्या पुढ्यात जास्त मागा नको हा बबन्या, त्यांका पुराक वया ना 4 दिवस. शांतिकाकी मनावर दगड ठेवून बोलल्या. त्यानेही मानेने हुंकार दिला. दया काकाही दाराआडून त्यांचं बोलणं ऐकत होते. आदल्या दिवशीप्रमाणे चुलीवर रटरटणारी पेज तिने ताटात वाढली. तोराची फोड तोंडास लावून तिघीही पेज घेऊन आडवी पडली. उद्या बेगीन उठाक वया, आज निघाले असतीत ते मुंबईसून. शांतिकाकी आपल्याच नादात उद्गारल्या. एकमेकांशी बोलता बोलता कधी डोळा लागला कळलं सुद्धा नाही. रात्रीच्या काळोखातला चंद्रप्रकाश मनाला सुखावत होता. बबन मात्र या कुशीचा त्या कुशीवर वळत होता. मजेसाठी गावाकडे 4 दिवसांसाठी येणारा मामा, आईला किती वाटतं त्याच्याबद्दल. आम्ही मुंबईला गेलो होतो 8 वर्षांपूर्वी, तेव्हाचे दिवस. मामीला अजिबात आवडला नव्हता आईचा खेडवळपणा. मामाही जरा अवघडल्यागत झाला होता. मुलंही फारशी नीट बोलत नव्हती आमच्याशी. ज्या डाळ शोधावी लागत होती अशी डाळीची आमटी, पातळसर आणि थोडा थोडा भात, एखादीच पोळी तीही लोणच्या सोबत. सारं आठवताच एक घोट पाणी पिऊन तो पुन्हा आडवा झाला. आपल्यापेक्षाही ते गरीब असतील असं समजावत आई तेव्हा घरी घेऊन आली होती. मी काम करून शिक्षण करतो, मामाची मुलं तसं करत नाहीत, मग ती गरीब कशी, मी एकदा म्हणालो. त्यावर आई काहीच बोलली नाही. विचार करता करता त्यालाही झोप लागली. सकाळचे 7 वाजत आले. शांतिकाकी अंगणात सडा घालीत होते. फुलझाडांना पाणी शिंपत होते. बबन डोळे चोळत उठला. दयाकाकांची आंघोळ आटपली होती. ते बबनचा स्वच्छ कुडता घालून बाजावर येऊन बसले होते. देवाची पूजा आटपल्याने उदबत्तीचा सुवास घरभर दरवळत होता. बबन हळुवार उठून चादरीची घडी करून ठेवीत मागल्या दारी जाण्यास निघाला. गी शांतिकाकी, फोन असा मुंबईसून, राणे बहिणी बाहेर येत ओरडली. राणे बहिणींच्या पाठोपाठ घराची रथ शांतिकाकीने फोन घेतला. आज येणार नाही, पलीकडून पक्क्याचा आवाज. मगे कधी? काम निघाला थय तुझा? 4-5 दिवसांनी येतो, 8-10 दिवस राहिलं. बरं, ये वाट बघतोय. शांतिकाकी हिरमुसल्या होत घराकडे परतल्या. काय झालं? दयाकाकांनी विचारलं. आज नाही म्हणतत, 4 दिवसांनी येतो म्हणता. 8-10 दिवस रवाक, गावाकडची हवा मानवता म्हणा होतो, शांतिकाकीनं सांगितलं. तरी नशीब, मासे आणून ठेवले नाहीत आणि आंबेही थोडे अर्ध पिके आणले, नाहीतर 4-5 दिवसात काय झालं असतं देव जाणे. या वालीच्या पेंड्या नि फणस परत करून ये राणेंना, मग नेईन म्हणावं 4 दिवसांनी, बबन आईपुढे टोपली ठेवत म्हणाला. ती न बोलता टोपली घेऊन राणे बहिणींकडे गेली. तिनेही समजून घेत वस्तू परत घेतल्या. दी हागे वनी 4 दिवसांनी, नवे पेणी आणि फणस. मी येतय तुझ्याकडे पाणी शिपू, तू काळजी करू नको, शांतिकाकी नाईलाजाने म्हणाली. राणे बहिणीने मानेनेच होय म्हटले. शांतिकाकी घराकडे परतत पायरीवर येऊन बसल्या. त्यांचा उत्साह मावळत होता. बबनचं तिच्याकडे लक्ष जाताच तोही तिच्या शेजारी येऊन पायरीवर बसला. आई गे, काळजी कशा करतय? येतलो मामा 4 दिवसांनी आणि या वेळा 8-10 दिवस रवतलो. मजा असा तुझी? मामाक बरा करून खाऊक घाल हा दर दिसा. मी आणून अजून पैशाचा बघतोय खै तरी, तो तिला खुलवत म्हणाला. तीही त्याला प्रतिसाद देत हलकस हसत जड मनाने घरात आली, उद्याचं स्वप्न बघत.
1: श्रोते हो, 3 सांजा या कार्यक्रमात नुकतीच आपण ऐकलीत पाहुणे ही गौरी भालचंद्र कुलकर्णी यांची कथा. कार्यक्रमात यापुढे ऐकूया सुमन कल्याणपूर यांचा स्वर, अशोक परांजपे यांचा

0: 233 मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झांचेर तुमी आयकतात आकाशवाणी पणजी केंद्राचे म्हादय चॅनल. आयकपानो 7:20 जायत आयल्यात. आयकूंक रावात कोंकणीतल्यान प्रादेशीक खबरो.
1: नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं ह्यो आसात प्रादेशीक खबरो. मुखेल खबरो. केंद्र सरकार आपल्या मंत्रालयावरवीं गोंयांत मरीन टायम क्षेत्रांत 2000 कोटींचे प्रकल्प चालीक लायतले अशें केंद्रीय बोट येरादारी आनी उदका मार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल हांणी सांगलां. प्रधानमंत्री मत्स्य संपदा येवजणे खाला काणकोण तालुक्यांतल्या साळेरी खोल नुस्तेमारी गांवांत 10.76 कोटी रुपया खर्चून नव्यो साधन सुविधा तयार करतले अशी माहिती नुस्तेमारी मंत्री निळकंठ हळर्णकार हांणी दिल्या. म्हाजें घर येवजणे संबंधीत कागाळी आनी प्रश्नांची

0: चेर उपाय काडपा खातीर 880-9171-9 ही हॅल्पलायन कार्यान्वीत केल्या अशी माहिती उत्तर जिल्हाधिकारी कार्यालयान दिल्या. शिवराज्याभिषेक दिसा निमतान साखळी रवींद्र भवनात आयज सावन 3 दिसांचो किर्तन महोत्सव सुरू जाला. आता पुराय खबरो. जात बांदणीच्या मळार भारत संवसारीक पांवड्यार केंद्र करपाची मोख भारत सरकारान दवरल्या अशें केंद्रीय बंदर जहाज येरादारी आनी उदका मार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल हांणी म्हळां. तांचे हस्तुकीं आयज पणजेंतल्या कॅप्टन ऑफ पोर्ट्स टर्मिनल इमारतीचें उक्तावण जाले उपरांत ते उलयताले.
1: टुडे वी आर इनॉग्रेटींग मच मोर देन अ बिल्डींग. वी आर डेडिकेटींग अ सिंबल ऑफ गोवास मेरीटायम आयडेंटिटी, इट्स कमिटमेंट टू मॉडर्नायझेशन and its vision for a sustainable and people-centric future. Goa's relationship with the sea is unique and timeless. For centuries, its river and coastline have connected communities, supported livelihood and enabled trade and attracted visitors from across the world.
0: बेगीनूच गोंयांत वॉटर मेट्रो सुविधा सुरू करपाचें आस्वासन मंत्री सर्बानंद सोनोवाल हांणी आपल्या उलोवपांतल्यान दिलां.
1: आय एम पर्टिक्युलरली हॅपी टू शेअर दॅट द गोवा वॉटर मेट्रो प्रोजेक्ट व्हिच वॉज अर्लियर इन विशेष इन अ लेटर फेज हॅज नाव बीन ब्रॉट इन टू फेज वन इम्प्लिमेंटेशन प्रायोरिटी. अगर वॉटर मेट्रो सक्सेसफुली ऑपरेट की गई है कोसिन में, उसी हिसाब से गोवा में भी इसको विशेष रूप से बढ़ावा देना चाहिए. तो इसलिए सीएम साहब का रिक्वेस्ट को और गोवा की जनता की रिक्वेस्ट को हमने मानकर ये आस मैंने ऐलान किया है.
0: आपल्या मंत्रालयावरवी गोंयांत मरीन टायम क्षेत्रांत केंद्र सरकार 2000 कोटीचे प्रकल्प चालीक लायतले अशी माहिती तांणी हे वेळार उलयताना दिली. गोंय सरकार संवसारीक दर्जाची मरीन टायम यंत्रणा उभारतले. हे शिवाय नुस्तेमारी खातीर लागपी मुळावी बांदावळ, नीलक्रांती, शाश्वत उदरगती सयत पर्यटन, सुरक्षीत नॅव्हिगेशन करपाच्या दिकेन सरकार काम करता अशें मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी म्हळां.
2: ब्लू इकॉनॉमी म्हणटा आसतना इट इज नॉट ओन्ली द फिशींग एक्टिविटी, बार्जीतल्यान ओर ट्रान्सपोर्ट करपाचे प्रोविजन सुद्दां हे गेल्या 60 वर्सां पासून गोंयांत कंटिन्युअसली जाता. वॉटर ट्रान्सपोर्टेशन हे कंटिन्युअसली जाता. 50,000 लोक पॅसेंजर्स हे डेली रिवर क्रॉस करता. मरीन इन्फ्रास्ट्रक्चर, स्ट्रॉंगर फिशरीज, एफिशियंट वॉटरवेज आमकां रेडी करपाक जाय. सस्टेनेबल टुरिजम, सेफर नॅव्हिगेशन आनी मॉडर्न मरीटायम गव्हर्नन्स हे करपाचो आमचो संकल्प आसा. ताका लागून आमी वेगवेगळ्या पद्दतीच्यो गजाली ह्यो सातत्यात करीत आसा.
0: गोंय सागरी मळावेल्या नव्या पर्वांत फुडें सरलां अशें तांणी म्हळां. तशेंच मुरगांवां बंदर प्राधिकरणावरवीं पर्यटन क्रूज टर्मिनल 6 म्हयन्या भितर तयार जातलें अशें मुखेलमंत्र्यांनी मुखार म्हळां. 30 सप्टेंबर मेरेन गोंय मरीन टायम मंडळाची स्थापणूक जातली ताचे खातीर तयारी करपाची प्रक्रिया पयलींच सुरू जाल्या अशी माहिती हे वेळार उलयतना भौशीक बांदकाम खात्याचे मंत्री दिगंबर कामत हांणी दिल्या. पणजी शारांत पयलीं आशिल्ल्या त्याच वास्तूच्या सुवातींत 4,464 मीटर सुवातींत जहाजाच्या आकाराची अभियांत्रिकीचो अविष्कार दाखोवपी गोंय बंदर कप्तान कार्यालयाची ही इमारत देशांतली एक उंचेल्या पांवड्यावेल्या बांदकामाच्या यादीत आसपावता. हे वास्तू खातीर 48.87 कोटी रुपया खर्च जाला जाल्यार हे इमारतींत तळमजल्या सयत आनीक 3 माळे आसात. प्रधानमंत्री मत्स्य संपदा येवजणे खाला एकात्मिक आधुनिक दर्यादेग गांव म्हणून वेचून काढिल्ल्या काणकोण तालुक्यातल्या साळेरी खोल ह्या नुस्तेमारी गांवांत 10.76 कोटी रुपया खर्चून नव्यो साधन सुविधा तयार करतले. नुस्तेमारी खात्याचे मंत्री निळकंठ हळर्णकार हांणी आयज ही माहिती दिली. प्रधानमंत्री मत्स्य संपदा येवजणे खाला ह्या गांवांत बांदपाचे आशिल्ले बहुउद्देशी सभाघर आनी नवी जेटी बांदपाच्या कामाचो आयज मंत्री हळर्णकार हांचे हस्तुकीं शुभारंभ जालो. ह्या वेळार केपेचे आमदार एल्टन डिकोस्ता, आदले आमदार आनी कला अकादमीचे अध्यक्ष बाबू कवळेकार तशेंच हेर मानेस्त हाजीर आशिल्ले. जीं कामां हातांत घेतल्यांत तीं फुडल्या 2 वर्सांत बांदून पुराय जातलीं. थळाव्या नुस्तेमाऱ्यांक फायदो मेळचो हे खातीर झेल तयार करपाचें मशीन, नुस्तें सुकोवपाचे खातीर सोलर ड्रायर्स, व्हॅक्यूम पॅकिंग मशीन अश्यो सुविधा मेळटल्यो. ते भायर ह्या नुस्तेकारांक जाळी विणपा खातीर एक शेड बांदपाची आसा अशी माहिती मंत्री हळर्णकार हांणी दिली. ही कार्यावळ साळेरी खोल वाठारांतल्या विठ्ठल रखुमाई मंदिरांत जाली. ह्या वेळार जिल्हो पंचायत वांगडी सुमित्रा पागी, सरपंच तेजल पागी, देवस्थानाचे अध्यक्ष सुनील पागी, नुस्तेमारी खात्याचे सचिव प्रसन्न आचार्य, खात्याच्यो संचालक शमिला मंतेरो हे हाजीर आशिल्लीं. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां

0: विभागावरवी आयकतात.
1: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
0: माझे घर येवजणे संबंधित कागाळी आणि प्रश्नांचेर उपाय काढपा खातीर 8800917119 ही समर्पित हेल्पलाईन क्रमांक कार्यान्वित केल्या अशी माहिती उत्तर जिल्हाधिकारी कार्यालयान दिल्या. उल्लेख केल्ली हेल्पलाईन जिल्हाधिकाऱ्यांचे कार्यालय उत्तर गोंय कडल्यान चलतली आणि माझे घर येवजणे खाला भौशीक कागाळींक वेळार प्रतिसाद आणि प्रभावी निवारण सुनिश्चित करपा खातीर कार्यालयीन वेळार कार्यरत उरतली. माझे घर येवजणे खाला प्रश्न आणि कागाळींची सुलभताय, प्रतिसाद आणि प्रभावी निवारण सुधारपाचो हे उपक्रमाचो हेत असा. माझे घर येवजणे संबंधित कसले मजती खातीर वा कागाळी खातीर बोसाच्या वांगड्यांनी वयल्या क्रमांकाचे संपर्क करूं येता असे जाळवणदारांनी कळीत केला. शिवराज्याभिषेक दिसा निमतान साखळी रवींद्र भवनान आयज 26 जून 2026 ते 28 जून मजगती 3 दिसांच्या किर्तन महोत्सवाचे आयोजन केला. नामनेचे किर्तनकार हब.प. चारुदत्ता आफळेबुवा हांचे शिवरायांची विजय गाथा ह्या विशयाचेर किर्तन दर दिसा सांजवेळा 7 ते 10 वरां मजगती रवींद्र भवनात जातले. मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी महोत्सवाचे उक्तावण केला. ह्या महोत्सवाच्या निमतान रवींद्र भवनाच्या वतीन पुण्याच्या कोर हेरिटेज संस्थेच्या वतीन 16व्या आणि 17व्या शतकातल्या दुर्मिळ शस्त्रांचे प्रदर्शन भरला. इतले मजगती या 3 दिसांच्या किर्तन महोत्सवाक सरकारी तसेच अनुदानित माध्यमिक शाळांच्या इतिहास शिक्षकांनी उपस्थित रावचे असे शिक्षण संचालनालयान मागला. व्हड यश एका दिसान मेळना ते खातीर सातत्यान अभ्यास आणि कष्ट घेवचे पडटात. खेडेगावांतले असतात म्हण आपणे आपली सपना ल्हान दवरची न्हय, ती व्हडूच पळोवची. बरो स्वभाव, शिक्षणाचो आधार तशेंच बरे संस्कार विद्यार्थ्यांच्या यशा खातीर भोव मोलाचे असतात असे मत बँक ऑफ इंडियाचे गिरायक सेवा पालवी खुशाली केमू गावडे हांणी प्रगटायले. केरी फोणेच्या सुरश्री केसरबाई केरकर विद्यालयान घडोवन हाडिल्ल्या 10व्या गुणी विद्यार्थ्यांच्या भोवमान सुवाळ्यात श्री गावडे मुखेल सोयऱ्या ह्या नात्यान उलयताले. गोंय शालांत मंडळान अंदू वर्सा घेतिल्ल्या 10व्या परिक्षेत सुरश्री केसरबाई केरकर विद्यालयाचो निकाल सेगीत 11व्या वर्सा 100% लागला. ते फाटभुयेर सगळ्या विद्यार्थ्यांचो भोवमान तशेंच येत्ता 5वी ते 9वी मेरेनच्या वर्गात पयलो नंबर मेळोवपी विद्यार्थ्यांचो शिश्यवृत्ती भेटोवन भोवमान जालो. सेंत्रो एदुगादोर सोसायटीचे अध्यक्ष श्री संजय शेणवी प्रियोळकर, संस्थेचे सचिव सतीश कारेकर, विद्यालयाचे व्यवस्थापक जगन्नाथ केरकर, पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष सिताराम गावडे तसेच मुख्याध्यापिका उषा नायक वेदीचेर हाजीर आशिल्ल्यो. कार्यावळीचे सुरवेक मुख्याध्यापिका उषा नायक हांणी येवकाराचे उलोवप केले. उपरांत शिक्षिका अलिशा आमोणकर हांणी मुखेल सोयऱ्यांची वळख करून दिली. कार्यावळीचे सूत्रसंचालन शिक्षिका कोमल पंकज मराठे हांणी केले, जाल्यार शिक्षिका शर्वरी भावे हांणी सगळ्यांचे उपकार आठयले. आता हवामान खात्यान गोंयांत 25 ते 30 जून ह्या काळांत मध्यम ते उटंगराच्या पावसाची शक्यताय उक्तायल्या. ते प्रमाण ह्या 5 दिसां खातीर पावसाचो येलो अलर्ट जारी केला. गोंयांत 1 ते 25 जून ह्या काळांत सरासरी 15.30 इंच पावसाची नोंद जाल्या. आयज हवामान खात्यान नोंद केला ते प्रमाण तापमान पणजेंत चडांत चड 32 अंश सेल्सियस जाल्यार उण्यांत उणें तापमान 23.8 अंश सेल्सियस नोंद जालां. मुरगांवांत चडांत चड 29 अंश सेल्सियस जाल्यार उण्यांत उणें 23.4 अंश सेल्सियस तापमान नोंद जालां. नुस्तेमाऱ्यांनी नुस्तें मारपाक खोल दर्यांत वचचें न्हय अशी शिटकावणी हवामान खात्यान दिल्या. आनी खबरो सोंपोवच्या आदीं परतून एक फावट मुखेल खबरो. केंद्र सरकार आपल्या मंत्रालयावरवीं गोंयांत मरीन टायम क्षेत्रांत 2000 कोटींचे प्रकल्प चालीक लायतले अशें केंद्रीय बोट येरादारी आनी उदका मार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल हांणी सांगलां. प्रधानमंत्री मत्स्य संपदा येवजणे खाला काणकोण तालुक्यांतल्या साळेरी खोल नुस्तेमारी गांवांत 10.76 कोटी खर्चून नव्यो साधन सुविधा तयार करतले अशी माहिती नुस्तेमारी मंत्री निळकंठ हळर्णकार हांणी दिल्या. माझे घर येवजणे संबंधित कागाळी आणि प्रश्नांचेर उपाय काढपा खातीर 8800917119 ही हेल्पलाईन कार्यान्वित केल्या अशी माहिती उत्तर जिल्हाधिकारी कार्यालयान दिल्या. आणि शिवराज्याभिषेक दिसा निमतान साखळे रवींद्र भवनात

0: ऐक मनोज चावडेर या कार्यावळींत आता आमी ऐकूया ऍग्रीकल्चर ऍक्ट हे विशयी सत्यवान देसाय हांणी दिल्ली माहिती.
1: खात्याची जी प्रमुख जबाबदारी जावन आसा ती म्हणजे कृषी उत्पादन वाढोवप, तशेंच प्रति हॅक्टरी कृषी प्रोडक्टिव्हिटी आसा ती वाढोवप. आता हे करता आसतना ज्यो आमकां ज्यो प्रमुख ज्यो गोश्टी लागता हे आमचे मोग गाडटा आसतना प्रमुख गोश्टी लागता तातूंत म्हणल्यार एक बरें उच्च जातीचे बी बियाणे, तशेंच बरे प्रतीची रोपां कलमां, मागीर जे खत फर्टिलायझर म्हणटा ते आमी, आणि तिसरे चौथे म्हणजे निमाणे जे किटकनाशकां आसा ते आमचे पीक सांभाळपा खातीर किटकनाशकां यांची प्रमुख्यान गरज असता. तर ह्यो ज्यो चारही वस्तू असा ह्यो वेळार योग्य दरान आणि योग्य साठ्यान योग्य क्वांटिटीन त्यो उपलब्ध जावपाक जाय, आणि त्यो उपलब्ध करपा खातीर म्हणून जो आमचो एसेन्शियल कॉमोडिटी ऍक्ट असा केंद्र सरकाराचो, ह्या एसेन्शियल कॉमोडिटी ऍक्टा खाला तांच्यानी एक वेगळे कायदे तयार केल्ले असा. तातूंतले दोन कायदे जो खता खातीर केला आणि दुसरो किटकनाशका खातीर केला त्याच्या विशयी आम्ही आज मातशे माहिती करून घेऊया. जो पहिले आम्ही जो घेऊया तो खताचो नियंत्रणा खातीर जो कायदो केला त्याच्या विशयी उलया. ताका म्हणटा द फर्टिलायझर कंट्रोल ऍक्ट, फर्टिलायझर कंट्रोल ऑर्डर 1985. हो एसेन्शियल कॉमोडिटी ऍक्टाच्या तिसऱ्या कलमा खाला हो ही जी ऑर्डर आसा ती तयार केल्ली आसा. आता ती ऑर्डर कित्या खातीर तयार केल्ली आसा की जे एक खत जे आसा फर्टिलायझर हे एक व्हेरी क्रिटिकल आनीक एकदम महत्वाचो कृषी उत्पादना खातीर इनपुट जावन आसा, आनी ते खूप कॉस्टली बी म्हणजे हे जे खत आसा हो एक खूप म्हारगी इनपुट जावन आसा. ताका लागून हो जो खत नियंत्रण कायदो आसा तो तयार केल्लो आसा हो केंद्र सरकाराचो कायदो जावन आसा. सो तातूंत तांच्यानी कितें केलां की प्रायस कंट्रोल जो ह्या खताचो जो प्रायस कंट्रोल आसा तो सरकाराच्या कडेन दवरिला. केंद्र सरकार ही खताची जी प्रायस आसा ते केंद्र सरकार थारायता. आनीक तुम्ही पळयलां आसतले की आमी युरिया, आता युरिया हे एक अत्यंत म्हणजे चड प्रमाणात लागणारे खत आसा, आणि ह्या खताची जी प्रायस आसा ती गव्हर्नमेंट फिक्स करता. म्हणजे आता सध्याक ती साधारण 6 रुपये प्रति किलो अशी ज्याची किंमत आसा प्रति किलो युरियाची, ती ह्या रेटीचे जे नियंत्रण आसा ते केंद्र सरकार करता. तर एसेन्शियल कॉमोडिटी ऍक्टा खाला ही हो कायदो तयार केल्ले कारणान जो आमकां हे पावर मेळटा तो त्या पावरानुसार आमी प्रत्येक तयार करपा खातीर हे जे सारें तयार करपा खातीर त्याचे वितरण करपा खातीर किंवा त्याची शेतकऱ्यांक विक्री करपा खातीर एका सगळी परवान्याची गरज असते. हे कोणी उठून ह्यो गोष्टी तयार करपाक बाकीच्या वस्तू सारखे तयार करपाक शकना. तर हे जर मॅन्युफॅक्चर करतलो जाल्यार तुका ज्या आमचे जी गव्हर्नमेंट आसा किंवा कृषी खातें आसा त्याचे मार्फत तुम्ही परवानो घेवचो पडटा, तयार करपाचो परवानो, मागीर विक्री करपाचो परवानो हो आमी लोकांनी जे डिलर आसा तेमी घेवनूच हे वेव्हार करपाक शकता. हाका लागून कितें आसा की हे प्रत्येक जो वितरक आसा जो डिलर आसा ताका जे खत पुरयल्ले वता तेजेरय जो सरकाराचे नियंत्रण आसता. आनीक खंयच्या डिलराक कितले सारे दिवपाचे हे आमचे जे कृषी खाते असा ते ठरयता गरजेनुसार आणि सिझनानुसार ठरयता आणि त्यांना साऱ्याचे वितरण करता. आता हे वितरण केलेले सारे त्यांचे आमचे वितरक असा डीलर असा त्यांनी जो ठरवून दिल्ली जी रेट असा त्याच रेटीन विकपाचे असता. त्याचबरोबर त्यांनी त्यांच्याकडून कितलो स्टॉक असा त्या स्टॉकाची माहिती आपल्या बाहेर जे दुकान असा त्या दुकानाच्या बाहेर त्यांनी लावपाची असता. दरेचोय फलक त्यांनी बाहेर लावप बंधनकारक जावन असा. तशेंच जी जे शेतकार त्यांच्या कडल्यान खत विकते घेता तांकां त्या विक्रेची पावती म्हणजे आपण जे हे म्हणटा बील म्हणटा ते बीलही दिवप हे तांकां बंधनकारक असता. हे करपा खातीर जो लायसन्स किंवा जो परवानो दिवपाचे काम जो असा पावर असा तो आमचे जे कृषी खाते असा ताका दिल्ले असा. आता खत जर म्हणले न्ही जाल्यार खंयचे हे खत हे कितें आणि ते कसले आसपा जाय आणि कसे आसचे हे केंद्र सरकारच ठरयता. आणि ती एक ताका स्पेसिफिकेशन्स म्हणटा, ह्या खताच्यो स्पेसिफिकेशन्स असा त्यो केंद्र सरकार ठरवून दिल्ले असा. आणि कोणी जो तयार करपाक सोदता ताका फक्त ह्याच जे ठरवून दिल्ली जी स्पेसिफिकेशन्स असा त्याच तरेचे खत हे तयार करपाक मेळटा. आता

0: बरोबर आमचो तिसरो एक्ट आसा तो द सीड एक्ट आसा. होय एसेन्शियल कमोडिटी खातीर एसेन्शियल कमोडिटी एक्टा खालाच केल्लो आसा. ते ह्याच दोनी इनपुटा भशेनच योग्य वेळार योग्य प्रतीचे बरे जातीचे कसले बी शेतकाराक उपलब्ध करून दिवपा खातीर हो कायदो तयार केल्लो आसा. हातूनच तशेंच सीड ऑफिसर किंवा सीड इन्स्पेक्टर आनीक लायसन्सींग ऑफिसर ह्या एन्फोर्समेंटा खातीर कृशी खात्या मार्फत हे नोटिफाय केल्ले आसा. तेय जे आमचे सीड विक्री करणारे जे डिलर आसा त्या डिलरा कडेन वचून आपली सॅम्पलां घेवन ते योग्य तरेचे बी बियाणे लोकांक विकता काय ना हेजी तेय तपासणी करता. आतां हो सोडून जो चवथो जो कायदो आसा जो स्टेट गव्हर्नमेंटाचो कायदो आसा आमचे राज्य सरकारान केल्लो आसा गोवा फ्रूट अँड ऑर्नामेंटल प्लांट्स रेग्युलेशन एक्ट म्हणून केल्लो आसा. जेतून जेन्नाय तुमी खंयचीय गारफां कलमां रोपे जेन्ना शेतकारां खातीर तयार करता ते तयार करपा खातीर म्हणजे ते कशे करचे किंवा ताका खंयचे कशे पद्दतीन ते आसपाक जाय म्हणजे तुमी जर म्हणटा जी कलमां करता जाल्यार ती कलम तुमी कशे पद्दतीन करपाक जाय खंयच्यान हाडपाक जाय तेजे आवयची जी कलमाचे जे आमी मदर प्लांट म्हणटा त्या ती योग्य प्रमाणान त्या नर्सरीवाल्या कडेन आसा काय कितें तो ती रोपां काडपा खातीर योग्य तरेची बी बियाणी वापरता काय कितें ह्यो सगळ्यो गोश्टी पळोवपा खातीर हो स्टेट गव्हर्नमेंटाचो एक्ट जावन आसा. हातूंकय जे आमचे प्रत्येक जे तालुका लेव्हलाचेर झोनल एग्रीकल्चर ऑफिसर आसात ते नर्सरी इन्स्पेक्टर म्हणून नामियार केल्ले आसा ते ह्यो ज्यो नर्सरी आसा त्या नर्सरीन भेट दिवन योग्य प्रकारे योग्य तरेची कलमां हे लोक खरेंच सारखे बरे जातीची किंवा गरज आसा त्या जातीचीच बी बियाणे किंवा खाने वापरून ते कलम करता काय ना हे पळोवपाचे काम जे ऑफिसर करता. हे सगळ्या फाटलो हेतू अशे इतलोच जावन आसा की योग्य टायमार योग्य तरेची आनी बरी प्रतीची बी बियाणी खते किटकनाशकां हे आसा ते शेतकाराक आमी उपलब्ध करून दिवची हो ह्या सगळ्या जे एक्ट आणि रुल्स असा त्याचे मागचा हेतू जाऊन असा.
1: ऐकपानो निकतीस तुम्ही ऐकली एग्रीकल्चर एक्ट हे विषयी सत्यवान देसाय आणि दिल्ली माहिती. चावडेरी या कार्यावळींत मुखार ऐकूया लुईजा नोरोना झिनिया परेरा एरिन्यू आणि नाझारेथ हांच्या वजांत मारियानो आल्मेदा हांचे कातार निस्तेकान.

असली व्हंकल जाय निकतेच मेकले जोकार दोस हांचे आवाजांतले कांतार कार्यावळीन निमण्या सुवातेर आयकूंक दिता देखणी हांव सायबा पोलतोडी वेता कॉनी रोज हांचो आवाज लॉरेन्स दे तिरकोल हांची कांतार रचना.

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीर राष्ट्रीय पुरस्कार 2026 खातीर अर्ज आमंत्रित करता. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयान वर्ष 2026 दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीरच्या राष्ट्रीय पुरस्कारांखातीर ऑनलाईन अर्ज स्विकारूंक राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in सुरू केला. दिव्यांग व्यक्तीच्या आंतरराष्ट्रीय दिसाच्या निमतान दर वर्षा 3 डिसेंबर हे दिसा

प्रतिष्ठेचे नागरी पुरस्कार भेटयतात. दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरण आणि आसपावा खातीर केल्ल्या आगळ्या वेगळ्या यत्नांखातीर आणि मोलादीक योगदानाखातीर दिव्यांग व्यक्ती आणि संस्थांचो भोवमान करतात. सर्वसमावेशक वाटेकारपणाक उमेद दिवप आणि शिक्षण, रोजगार, नवो उपक्रम, समाजसेवा तशेंच सुलभताय अशा विंगड क्षेत्रांतली व्हड कर्तृत्वां मुखार हाडप आणि दिव्यांग व्यक्तींक समाजाच्या मुखेल प्रवाहांत हाडपाक गती दिवप हो या पुरस्कारां फाटलो उद्देश आसा. ऑनलायन नामनिर्देशन प्रक्रिया 15 मे 2026 सावन सुरू जाल्या आनी ती 31 जुलय 2026 मेरेन चालू उरतली. नामनिर्देशन फकत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल

0: फकत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in हाचे वरवीच स्वीकारतले. परत एकदा ऐकात www.awards.gov.in हाचे वरवीच स्वीकारतले. सविस्तर मार्गदर्शक तत्वां खात्याच्या संकेतस्थळार उपलब्ध असात. संकेतस्थळ www.depwd.gov.in. परत एकदा ऐकात www.depwd.gov.in. निमाणी तारीख 31 जुलै 2026.
1: दोनशे 33° 1' म्हणाल 1287 किलोहर्ट्झांचेर तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचे म्हादय चॅनल. ऐकपानो 8:02:50 जाल्ले आसा. आता कांय खिणांतच म्हळ्यार 8:05 तुमकां आयकूंक मेळटल्यो मराठीतल्यान खबरो. 8:15 ऐकात गीत गजलींची कार्यावळ. 8:45 समाचार संध्या 9:00 न्यूज 8:09. 9:15 स्पॉटलाइट तशेंच 9:30 करंट अफेर्स ह्यो कार्यावळी आमी दिल्ली केंद्रा वयल्यान संक्षेपीत करतली. आनी 10:00 आयकूंक रावात तुमच्या आवडीची कार्यावळ मनपसंत गीते. ह्या कार्यावळीन तुमी आमकां तुमच्या आवडीचे मराठी गीत व्हॉट्सएप नंबराचेर धाडून ते गीत आयकूं शकता. आनी ताका लागून आमचो व्हॉट्सएप नंबर आसा 8380071054 8380071054. ह्या नंबराचेर आमकां 10 ते 11 मजगतीं तुमच्या आवडीचें गीत कळयात आनी तें गीत आमी तुमच्या मेरेन पावपाचो यत्न करतलीं.

0: सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशाला 2029 पर्यंत नशामुक्त करण्याचा आराखडा केंद्रीय गृहमंत्र्यांकडून सादर. सर्व पूर्व परीक्षा संगणकाच्या माध्यमातून घेण्याचा MPSC निर्णय. अयोध्येतल्या राम मंदिराच्या देणग्यांमध्ये झालेल्या घोटाळ्या प्रकरणी 8 जणांना पोलीस कोठडी. 79 लाख रुपये जप्त. व्हेनेझुएलात झालेल्या भूकंपातल्या मृतांची संख्या 589 वर. 3000 अधिक नागरिक जखमी. आणि आयर्लंड विरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात भारतासमोर 183 धावांचं आव्हान. भारताला 2029 पर्यंत नशामुक्त करण्याचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठीचा सविस्तर कृती आराखडा आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मांडला. ते नवी दिल्लीत नार्को कोऑर्डिनेशन सेंटरच्या 10व्या बैठकीला संबोधित करत होते. गृहमंत्र्यांनी विविध संबंधित घटकांशी सखोल चर्चा करून तयार केलेला अंमली पदार्थ नियंत्रण दृष्टिकोन दस्तऐवज 2026 ते 2029 अनावरणही केलं. या दस्तऐवजाविषयी शहा म्हणाले,
1: इस लक्ष्य को प्राप्त करने के लिए 26 से 29 का जो रोडमैप है वो चार प्रमुख स्तंभों पर आधारित है. पहला स्तंभ है एनफोर्समेंट, इंटेलिजेंस और ऑपरेशंस. इसका उद्देश्य पूरे नेटवर्क पर

0: लक्षित इंटेलिजेंस लीड कार्रवाई करें और उनके नेटवर्क को नष्ट कर दें। दूसरा है प्रीकर्सर्स एवं सिंथेटिक ड्रग कंट्रोल। उत्पादन स्तर पर ही हमने नशे को रोकने की रणनीति अपनानी पड़ेगी और कैपेसिटी बिल्डिंग, कोऑर्डिनेशन और मॉनिटरिंग जो तंत्र को सक्षम बनाने के लिए और आधुनिक बनाने के लिए ये चौथे स्तंभ की रचना की गई है।
1: अंमली पदार्थांचा विळखा हा राष्ट्रीय सुरक्षा, सामाजिक स्थैर्य, आर्थिक हितसंबंध आणि तरुण पिढी तसंच देशाच्या भविष्यासाठी धोकादायक असल्याचंही शाह यांनी यावेळी नमूद केलं। गेल्या 12 वर्षात 1,18,00,000 किलोग्राम अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत। ही आकडेवारी अंमली पदार्थांच्या तस्करीविरुद्ध सरकारची मोहीम सातत्यानं प्रगती करत असल्याचं दर्शवत आहे असं शाह यावेळी म्हणाले। अंमली पदार्थांच्या व्यसनाचं आव्हान साऱ्या जगाला भेडसावत असून या समस्येविरुद्ध एकत्रित लढा देण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं। गृहमंत्र्यांनी या बैठकीत अंमली पदार्थ विल्हेवाट पंधरवडा उपक्रमाचाही प्रारंभ केला। या अंतर्गत जप्त केलेल्या 2,09,500 किलोग्रामहून अधिक अंमली पदार्थांची विल्हेवाट लावली जाणार आहे। एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं सर्व आगामी पूर्वपरीक्षा वर्षातून किमान 2 वेळा संगणका आधारित पद्धतीनं घेण्याचा निर्णय घेतला आहे। गट क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षेची 2,619 पदांसाठीची जाहिरात काल प्रसिद्ध झाली असून ही परीक्षा संगणक प्रणालीवर आधारित असेल असंही आयोगानं म्हटलं आहे। मुख्य अंतिम परीक्षा मात्र जुन्या पद्धतीनं म्हणजे ऑफलाईन होणार आहे। पूर्वपरीक्षांचे निकाल 21 दिवसात जाहीर करण्याचं नियोजन आयोगानं केलं आहे। नुकताच जाहीर झालेला राज्यसेवा पूर्वपरीक्षेचा निकाल अवघ्या 22 दिवसात प्रसिद्ध करण्यात आला असून यापुढे सर्व पूर्वपरीक्षांचे निकाल 21 दिवसांच्या आत जाहीर करण्याचा प्रयत्न राहील अशी माहिती आयोगाच्या अध्यक्ष विवेक भीमणवार यांनी दिली आहे। मुलाखत असलेल्या पदांची निवड प्रक्रिया 9 ते 11 महिन्यात तर केवळ लेखी परीक्षा असलेल्या पदांची प्रक्रिया 6 ते 7 महिन्यात पूर्ण केली जाईल असंही त्यांनी सांगितलं।
2: राज्यसेवा पूर्व असेल किंवा गट ब असेल, गट क असेल, त्या वर्षीची परीक्षा त्या वर्षीच्या शेवटपर्यंत त्याचा अंतिम निकाल लागलेला राहील। 26 सर्व परीक्षा 31 डिसेंबर 26 पूर्वी त्याचे रिकमेंडेशन हे शासनाला गेलेले राहतील।
1: लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अनेक विद्यार्थी उत्तीर्ण होतात, सर्वांना सरकारी नोकरी मिळत नाही, अशा विद्यार्थ्यांना आता त्यांच्या क्षमतांनुसार खासगी औद्योगिक कंपन्यांमध्ये नोकरी उपलब्ध होणार आहे। त्यासाठी उद्योग विभागाशी संपर्क करण्यात आला असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली। अयोध्येतल्या राम मंदिराच्या देणग्यांमध्ये झालेल्या घोटाळा प्रकरणात अटकेत असलेल्या 8 जणांना स्थानिक न्यायालयानं सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। यातले 5-6 जण बँकेचे कर्मचारी आहेत, त्यांच्यावर देणग्यांची रक्कम मोजण्याची जबाबदारी होती। पोलीस कोठडी संपल्यावर त्यांना विशेष न्यायालयात हजर केलं जाईल असं चौकशी अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे। या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 79,85,000 रुपये जप्त केले आहेत अशी माहिती त्यांनी दिली। दरम्यान या प्रकरणी एफआयआर दाखल झाल्यानंतर राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपतराय आणि विश्वस्त अनिल मिश्रा यांनी आपापल्या पदांचा राजीनामा दिला आहे। दरम्यान या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी करण्याची आणि श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट बरखास्त करून त्याची पुनर्रचना करण्याची मागणी आज काँग्रेसनं केली आहे। सर्वोच्च न्यायालयात कार्यरत न्यायमूर्तींच्या नेतृत्वाखालील स्वतंत्र चौकशीतूनच या मंदिर लुटीचे खरे स्वरूप समोर येईल असं काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल म्हणाले आहेत। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज राष्ट्रपती भवनात गडचिरोली जिल्ह्यातल्या शासकीय आश्रमशाळांमधल्या 96 आदिवासी विद्यार्थ्यांशी संवाद साधला। मोठी स्वप्न पहा आणि शिक्षणाच्या बळावर ती पूर्ण करण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करा असा प्रेरणादायी संदेश देत मुर्मू यांनी या विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला। या संवादानंतर विद्यार्थ्यांना राष्ट्रपती भवनातल्या विविध ऐतिहासिक दालनांची तसंच भव्य वास्तूंची विशेष सफर घडवण्यात आली। जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजना अंतर्गत गडचिरोली, अहेरी आणि भामरागड इथल्या शासकीय आश्रमशाळांमधले हे विद्यार्थी शैक्षणिक सहलीसाठी दिल्लीला गेले आहेत। कोलकात्यातल्या तरतला इथल्या निर्माणाधीन गोदामाच्या दुर्घटनेत ठार झालेल्या बांधकाम कर्मचाऱ्यांची संख्या आता 15 पोहोचली असून जखमी कर्मचाऱ्यांवर अद्याप उपचार सुरू आहेत। या गोदामाच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी सुरू असलेली बचाव मोहीम अद्याप सुरू आहे। या दुर्घटनेप्रकरणी पोलिसांनी एका सरकारी अधिकाऱ्यासह 6 जणांना अटक केली असून याबाबत अधिक तपास करण्यासाठी राज्य सरकारनं विशेष तपास पथकाची नियुक्ती केली आहे। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या ए न्यूज

0: मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. व्हेनेझुएलामध्ये झालेल्या दोन शक्तिशाली भूकंपांमुळे ठार झालेल्या नागरिकांची संख्या 589 वर पोहोचली असून जखमी झालेल्या नागरिकांची संख्या सुमारे 3000 इतकी आहे. भूकंपानंतर तात्काळ सुरू करण्यात आलेली बचाव मोहीम अद्याप सुरू असून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांचा शोध घेतला जात आहे. परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर यांनी आज ऑपरेशन अमिस्ताची घोषणा केली. या मोहिमेअंतर्गत व्हेनेझुएलाच्या भूकंपानंतरच्या मदतकार्यात सहकार्य करण्यासाठी तातडीची मदत घेऊन भारतीय वायुसेनेची 2 CC-17 विमानं आज व्हेनेझुएलाकडे रवाना झाली आहेत. यात भारतीय लष्कराचं फील्ड हॉस्पिटल युनिट आणि 35 टनाहून अधिक मदत साहित्य, औषधं आणि वैद्यकीय उपकरणांचा समावेश आहे. दोन्ही देशांच्या लष्कराच्या प्रतिनिधींचा समावेश असलेला वाद कमी करणारं शिष्टमंडळ स्थापन करण्याचा निर्णय अमेरिका आणि इराणनं घेतला आहे. इराणचं रिव्होल्युशनरी गार्ड आणि अमेरिकी लष्कराच्या सेंट्रल कमांडचे या पथकातले अधिकारी कतारमध्ये असतील अशी माहिती अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी वान्स यांनी दिली आहे. दरम्यान एव्हरग्रीन मरीन या तैवानच्या जहाजावर होर्मुची समुद्रधुनी ओलांडताना हल्ला झाला. अमेरिकेनं त्यासाठी इराणला जबाबदार धरलं आहे. फारसं नुकसान न होता हे जहाज सुखरूप बाहेर पडलं तरी सुरक्षा स्थितीचा अंदाज येईपर्यंत जहाजांना सोबत करण्याची मोहीम संयुक्त राष्ट्रांच्या संघटनेनं स्थगित केली आहे. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत आज रात्री उशिरा गट 1 नॉर्वे आणि फ्रान्स यांचा सामना होणार आहे. याच गटात इराक आणि सेनेगल यांचाही सामना होणार आहे. हे दोन्ही सामने भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री 12:30 सुरू होतील. दरम्यान इक्वाडोर, आयव्हरी कोस्ट, नेदरलँड आणि तुर्की यांनी या स्पर्धेत आपापले सामने जिंकले आहेत. भारतीय क्रिकेट संघाच्या आयर्लंड दौऱ्यात आज बेलफास्ट इथं सुरू असलेल्या पहिल्या T20 सामन्यात आयर्लंडनं भारतापुढं विजयासाठी 183 धावांचं आव्हान ठेवलं आहे. भारतानं नाणेफेक जिंकून आयर्लंडला प्रथम फलंदाजीसाठी 5 रन केलं. आयर्लंडनं निर्धारित 20 षटकात 9 गडी गमावून 182 धावा केल्या. कर्णधार लॉर्कन टकरच्या 50 आणि गारेथ डेलनीच्या 49 धावांचा त्यात मोठा वाटा आहे. भारतातर्फे हर्षित राणानं 3 तर अर्षदीप सिंगनं आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या 4th षटकात 2:47 धावा झाल्या होत्या. जर्मनीत आयोजित IISF जागतिक कनिष्ठ गट नेमबाजी स्पर्धेत भारतानं पदक तालिकेत अग्रस्थान मिळवलं आहे. 7 सुवर्ण, 8 रौप्य आणि 9 कांस्य अशी एकूण 14 पदकं भारतीय नेमबाजांनी पटकावली आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशाला 2029 पर्यंत नशामुक्त करण्याचा आराखडा केंद्रीय गृहमंत्र्यांकडून सादर. सर्व पूर्वपरीक्षा संगणकाच्या माध्यमातून घेण्याचा MPSC निर्णय. अयोध्येतल्या राम मंदिराच्या देणग्यांमध्ये झालेल्या घोटाळ्याप्रकरणी 8 जणांना पोलीस कोठडी. 79 लाख रुपये जप्त. व्हेनेझुएलात झालेल्या भूकंपातल्या मृतांची संख्या 589 वर. 3000 अधिक नागरिक जखमी. आणि आयर्लंड विरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात भारतासमोर 183 धावांचं आव्हान. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: दोनशे 33° 1' म्हणजे 1287 kHz चल तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचे महादेव चॅनल. 8:15 जल्दी असा ऐकू प्यानो गीत गजलींच्या कार्यवेन तुमका येवकार देता असताना ऐकूंक देता पंकज उदास हांचो आवाज.

ऐकमानो प्रतिभा सिंग हांच्या वजान निकती सुमेळगेली कोई फरियाद ही गजल कार्यवाहीन मुखावेल्या सुवातेर ऐकूया तलत अजीज हांचो आवाज़।

एक बानो भुपिंदर सिंग आणि मिताली सिंग हांच्या वजान निघतीस तुम्ही ऐकली गजल. कार्यवाहीन मुखावला आवाज पंकज उदास हांचो.

233 मीटर अर्थातच 1287 किलोहर्ट्सवरून आपण ऐकत आहात आकाशवाणी पणजी केंद्राची ही महादैवाहिनी. श्रोतेहो, बरोबर 10 वाजलेले आहेत. सादर करीत आहोत आमच्या आणि तुमच्या आवडीचा कार्यक्रम मनपसंत गीतांचा.

श्रोतेहो, मनपसंत गीतांच्या कार्यक्रमात आपण सर्वांचं हार्दिक स्वागत. श्रोतेहो, ज्या आतुरतेने आपण या कार्यक्रमाची वाट पाहत आहात, तेवढेच आतुर आम्ही सुद्धा आहोत. आमचा रोज नियमित असा एक श्रोता वर्ग तयार झालेला आहे, जो आम्हाला प्रत्येक शुक्रवारी न चुकता मेसेज करून आपली आवड नेमाने कळवतो. आपल्यासारख्या उत्तम श्रोत्यांमुळे आमच्या कार्यक्रमाला चार चांद लगतात असे आपण म्हणू. आपल्या गीतांची पसंती जाणण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत, त्यामुळे फोन उचला आणि मेसेज करा आम्हाला आपल्या आवडीचं गीत. त्यासाठी आमचा व्हॉट्सअप नंबर आहे 8380071050.

சார். 8380071054 या व्हॉट्सअप नंबरवरती आम्हाला मेसेज पाठवा आपल्या आवडीचं गीत आणि ते गीत आम्ही वाजवण्याचा प्रयत्न करू. श्रोते हो, कार्यक्रमाला सुरुवात करत असताना ऐकूया सुरेश भट यांची गीतरचना बेला शेंडे यांच्या स्वरात.

आणि रेहान शेख यांचा. आपल्या सर्वांसाठी स्वप्नील बांदोडकर आणि जान्हवी प्रभू अरोरा यांच्या स्वरातील गीत गीतरचना आहे निलेश मोहरीर यांची. ऐकूया मितवा ह्या चित्रपटातून.

श्रोते हो, सुंदर अशा या गीताने आपल्या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे. कार्यक्रमात सर्वात आधी आम्हाला मेसेज आलेला आहे रियल लिसनर्स ग्रुप जत जिल्हा सांगली येथून. अल्ताफ हुजरे, सैफुल्ला, सबाहत, किरत हुजरे,

0: खंडे यांचा कांदिवली मुंबई येथून. त्यांनी मागितलेला आहे पंडित प्रसाद सावकार यांच्या स्मृती प्रित्यर्थ त्यांच्या स्वरातील सुंदरसं हे नाटकातील नाट्यगीत. नाटक आहे पंडितराज जगन्नाथ, संगीत वसंत देसाई यांचं आणि गीतरचना विद्याधर गोखले यांची.
1: सावन घन गज बजाज मधुर मधुर मल्हार सावन घन गज.

ಮನ ತನಗದೆ ಇಂದ್ರಧನುಷಕ ಮೋರ ಮುಕುಟ ದಿನ ಇಂದ್ರಧನುಷಕ ಮೋ

श्रोते हो, मनपसंत गीतांच्या कार्यक्रमातील पुढचा मेसेज आहे. फौजी परिवार उस्मान शेख फौजी, सायराबानू शेख, दस्तगीर शेख, फैजनबी शेख, शाकीर इस्लामबी, बाबा शेख, सिमर, करिश्मा, सानिया शकील पठाण, वळसंगीकर, बिस्मिल्लाबी शेख, गदर शेख, निलोफर शेख, तसंच बिलोली जिल्हा नांदेड येथून चांदणी अयुब सय्यद, बळराजे अमन सय्यद आणि माहिरा सय्यद यांचा त्यांनी मागितलेला आहे. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेलं अनुराधा पौडवाल आणि आशा भोसले यांच्या स्वरातील सुधीर मोघे यांची गीतरचना हा खेळ सावल्यांचा या चित्रपटात.

श्रोते हो, पुढचा मेसेज आम्हाला आलेला आहे. दतरेंगी भाटापारा छत्तीसगड येथून हिरामणी वर्मा, पारसमणी वर्मा, पुष्पेंद्रमणी वर्मा आणि नोखेलाल वर्मा यांचा. त्यांनी मागितलेला आहे भिंगरी ह्या चित्रपटातून उषा मंगेशकर आणि महेंद्र कपूर यांच्या स्वरातील जगदीश खेबुडकर यांची गीतरचना.

श्रोतेहो, कार्यक्रमातील पुढचा मेसेज आहे जांभरुण तालुका अर्धापूर येथून दुर्गादास जोशी, गंगाधर, गजानन, संजय, आशिष, पृथ्वीराज, ऋषिकेश आणि कुमारी साध्वी तसंच परभणीहून गणेशराव हारगावकर यांचा. त्यांनी मागितलेलं आहे मंगेश पाडगावकर यांचं गीत अरुण दाते यांच्या स्वरात. ऐकूया यशवंत देव यांनी संगीतबद्ध केलेलं हे सुंदरसं गीत.

श्रोते हो, हा जन्म पुन्हा होणे नाही, त्यामुळे जे काही करायचं आहे चांगले कर्म ते याच जन्मात करावं आणि आयुष्य एकदम हसत हसत जगावं. या जन्मावर या मरणावर शतदा प्रेम करावे. श्रोते हो, 30 मिनिटे निघून गेलेली आहे आणि आमच्याकडे आणखीन 30 मिनिटे बाकी आहे, त्यामुळे लगेचच फोन उचला आणि आम्हाला मेसेज पाठवा तुमच्या आवडीचं गीत. श्रोते हो, पुढचा मेसेज आलेला आहे नरगोडा छत्तीसगड येथून महाराज कीर्तनपुरी गोस्वामी.

तसंच लक्ष्मीदेवी गोस्वामी, जोगेशपुरी, ट्विंकल, डिंपल, मीनाक्षी, निशा, तुलसी आणि दिशा गोस्वामी यांचा त्यांनी मागितलेलं आहे. बन्या बापू ह्या चित्रपटातील उषा मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत. संगीतकार आहे ऋषीराज आणि गीतकार मुरलीधर गोडे.

श्रोते हो, पुढचा मेसेज आलेला आहे मामूलवाडी तालुका नांदुरा येथून सोपान तायडे, विजया तायडे, अमोल तायडे आणि सानवी वाशिमकर यांचा. त्यांनी मागितलेला आहे आशा भोसले यांच्या स्वरातील हे पुढचं गीत. सुधीर फडके यांचं संगीत आणि गीतरचना ग. दि. माडगुळकर यांची.

श्रोते हो, आजकालच्या मोबाईल आणि टी व्ही जगतच्या ह्या जगात आपल्यासारखे श्रोतावर्ग आम्हाला मेसेजेस करतात, याचा आम्हाला फार आनंद होतो. श्रोते हो, आम्हाला पुढचा मेसेज आलेला आहे नवलू वरक यांचा, मलपण सत्तरी गोवा येथून. त्यांनी मागितलेलं आहे लता मंगेशकर यांच्या स्वरातील गीत. ऐकूया लता मंगेशकरजी यांचा स्वर.

श्रुते हो, आमच्याजवळ अवघी 15 मिनिटे बाकी आहेत, त्यामुळे लगेचच आम्हाला मेसेज पाठवा. श्रुते हो, पुढचा मेसेज आहे अक्षया भवानी शंकर यांचा, गुलमोहर सोसायटी, खडपाबांध, फोंडा, गोवा येथून. त्यांनी मागितलेलं आहे रुपेरी वाळूत हे गीत. श्रुते हो, ऐकूया अनुराधा पौडवाल यांचा स्वर.

श्रोते हो, आम्हाला मेसेजेस जरा जास्त आल्या कारणाने आम्ही गाणं जरा फेड आउट करत आहोत. पुढचा मेसेज आहे नसवाला चौक मलकापूर येथून संजय पाटील, सौभाग्यवती उषा पाटील, प्रथमेश पाटील, निवृत्ती क्षीरसागर, संजय चौहान, जत जिल्हा

सांगली येथून श्याम कुलकर्णी, राम कुलकर्णी, तालखेड तालुका मुक्ताईनगर येथून काशीनाथ ढेंगे पाटील, नंदाबाई ढेंगे पाटील, मंगेश कुमार, गणेश ढेंगे पाटील तसंच प्रशांत पाटील यांचा. त्यांनी मागितलेलं आहे संगीत सौभद्र या नाटकातून प्रभाकर कारेकर यांच्या स्वरातील अण्णासाहेब किर्लोस्कर यांची गीतरचना.

श्रोते हो, पुढचा मेसेज आलेला आहे अतुल गौतमी धम्मदिना अरुण काळे एडी कांबळे यळगुड तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथून तुषार कुरणे प्रशिक कांबळे एकता कांबळे मेघना कुरणे उत्कर्षा कांबळे अरुण यळगुडकर चंदूर तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथून तसंच ग्राम जसवाडी जिल्हा खंडवा मध्य प्रदेश येथून दुर्गेश नागनपुरे राधेश्याम नागनपुरे वंदना भावना बिंदू गोलू कुसुमबाई बाबू दिव्यांश आणि सूरजकुमार ढाकसे तसंच ओम रेडिओ श्रोता संघ कोली नांदेड महाराष्ट्र येथून नारायण गायकवाड दयानंद गायकवाड ओमकार साई गायकवाड यांचा आपल्या सर्वांसाठी सुरेश वाडकर यांच्या स्वरातील सुंदर असं हे गीत

वारणा शहापूर कोल्हापूर महाराष्ट्र इथून विजय चौहान इंदूरकर, तेजस्विनी चौहान, माई इंदूरकर, बेबी शौर्या, श्रेयश अंकिता आणि अनिकेत चौहान, तसंच किवलेगाव पुणे इथून अंकिता कांबळे सौदापूरकर, विजय कांबळे सौदापूरकर आणि बेबी शौर्या श्रेयश कांबळे यांचा ऐकूया सुरेश वाडकर यांचा स्वर.

श्रोते हो, आमच्याजवळ केवळ 1.5 मिनिट बाकी आहे. हे होतं या कार्यक्रमातील शेवटचं गीत असं म्हणायला मला आनंद होत नाही हो. आम्हाला लास्ट मेसेज आलेला होता, शुगर फॅक्टरी गेवराई जिल्हा बीड येथून दिनकर साळवे, गंगा साळवे, श्रेया साळवे यांचा. श्रोते हो, पुढच्या वेळी आपल्या आवडीचं गीत आम्ही तुमच्यापर्यंत पोचू. ह्याच आशेने मी विणा आपला निरोप घेत आहे मनपसंत गीतांच्या या कार्यक्रमातून. श्रोते हो, ह्या कार्यक्रमाला आपण दिलेला भरभरून प्रतिसाद पाहून मनाला एकदम आनंद होत आहे. पुढच्या वेळी नक्की आपल्या सर्वांची गीतं मी वाजवण्याचा प्रयत्न करीन. ह्याच आशेने मी विणा आपल्या ह्या कार्यक्रमातून निरोप घेत आहे. सर्वांना शुभरात्री.

233 अंश एक मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झांचेर तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचे म्हादय चॅनल. आता ऐकूया हिंदीतल्यान खबरो 11 वरांचेर आणि 11:05 मिनटांचेर इंग्लिशीतल्यान खबरो.